संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

ಮಂಗಲಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 19 मे 2026.

आजचं नक्षत्र आहे मृग नक्षत्र। आज अंगारक योगाची विनायक चतुर्थी आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, चित्ताची प्रसन्नता लाभण्याची अनेक साधनं आणि उपाय आपल्या धर्मात सांगितलेले आहेत. हे सर्व उपाय सगळ्यांनाच साधणारे आहेत असं नव्हे, किंवा एका उपायापेक्षा दुसरा उपाय विशेष सोपा आहे किंवा फार श्रेष्ठ आहे असंही म्हणता येणार नाही. हे उपाय एकापेक्षा दुसरा निराळा अशा स्वरूपाचे आहेत. माणूस तेवढा एक असं आपण कितीही म्हणत असलो तरीही व्यवहारामध्ये कोणताही एक माणूस कधीही दुसऱ्यासारखा वागत नाही. त्याची प्रकृती, प्रवृत्ती आणि परिस्थिती अगदी वेगळी असते. ती एकाच प्रकारची घडवून आणणं कधीही शक्य नसतं. प्रयत्नाला काहीच अर्थ नाही असं नाही, पण प्रयत्नवादाच्या मर्यादाही लक्षात घ्यायला पाहिजेत. कोणत्याही एकाच साधनाने उच्च ध्येय साध्य करण्याचा हट्ट भारतीय तत्वज्ञानाने यामुळेच कधी दाखवला नाही. जीवनाचा आणि परमसत्याचा सर्वांगीण विचार ज्या तत्वज्ञानामध्ये असतो, त्या तत्वज्ञानामध्ये कोणत्याही तऱ्हेचा ठोकळेबाजपणा कधीही संभवत नाही. ध्येयानुकूल असलेली ही व्यक्तिसापेक्ष विविधता हे भारतीय संस्कृतीचं खरोखरीच एक भूषण आहे. त्यामुळे भोगामध्ये परवशता असल्याचं मान्य करूनही भारतीय तत्वज्ञानाने जीवाचं कर्मस्वातंत्र्य ठामपणे सांगितलेलं आहे आणि मानव मात्राची सोय व्हावी यासाठी अनेक प्रकारचे उपायही दिग्दर्शित केलेले आहेत. ज्याने त्याने ह्यापैकी एखादा तरी उपाय, एखादा तरी साधन, आपली आवड, आपली शक्ती, आपली परिस्थिती यांचा विचार करून जरूर अवलंबावं आणि निष्ठेने, आग्रहाने ते साध्य व्हावं या विचाराने प्रयत्नशील असावं. प्रकृती आणि प्रयत्न यांच्या प्रमाणात त्याचं फळ निश्चयाने मिळतं. यासाठी चित्तशुद्धी आणि चित्त प्रसन्नता असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रसन्नता या शब्दाचा खरा अर्थ निर्मलता असा आहे. सर्व प्रकारचे विकार मनातून निघून गेले, मन पूर्ण स्वच्छ शुद्ध बनलं म्हणजे प्रसन्नता लाभली असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल. मनाच्या या प्रसन्नतेचा म्हणजे विकाररहित अवस्थेचा जो अनुभव येतो तोच वस्तुतः आनंद आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 19 मे. भगवंताचं प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे 2 तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरता विचाराने आणि काळजीने वागणं जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसं आई आणि मुलांचं प्रेम असतं तसं भगवंताचं प्रेम लावावं आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावं. असा नियम आहे की ज्याला आतबाहेर भगवंताचं प्रेम आलं तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे. ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचं प्रेम लागलं की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तकं वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचं प्रेम वाढलं की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचं तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही. त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचं प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरं व्हायला जसं प्रथम औषध घ्यावं त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणं किंवा कमी करणं हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच 3 उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधनं असली पाहिजेत. ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपलं साधन करील. पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचं प्रेम हे सर्वसामान्य असलं पाहिजे. भगवंताचं प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचं प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. खरोखर भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचं भगवंतावर प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्याने नाम घेणं हाच एक मार्ग आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगावाति महसूर वरद विनायकाच तिथ एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळस सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। आपल्या गावातल्या शेतकऱ्याचा बैल स्वामींशी मनुष्यवाणीत बोलला आणि त्याने स्वामी चरणांशी आपल्या सर्व भक्तिभावना प्रकट केल्या, तेव्हा स्वामींनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला त्याचा पूर्वजन्म सांगितला, मोक्षाचा क्षण जवळ आल्याचं सांगितलं, ही बातमी गावभर झाली। अवघ्या पंचक्रोशीला कळली आणि लोक भक्तिभावानी स्वामींभोवती गोळा झाले, त्यांची पूजा करू लागले। श्री दत्तात्रय स्वामींच्या रूपात मंगळ वेढ्यापाशी प्रकट झाले आहेत, ही बातमी सर्वत्र पसरली। मंगळवेढ्याचे लोक स्वामींना गावात चला असा आग्रह करू लागले। स्वामींनी त्यांना सांगितलं, वेळ झाली की मी येईन। मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली थांबले आहेत, ह्या पाठीमागे काही कारणं असतील अशी भक्तांनी स्वतःशी समजूत करून घेतली। लोक मात्र पहाटेपासून स्वामींभोवती फेर धरू लागले, स्वामींना प्रदक्षिणा घालू लागले, पूजा करू लागले। तो शेतकरी शेतावर जाताना आणि घरी परतताना स्वामींपाशी थांबायचा, त्याचा बैल तर स्वामींभोवती 21 प्रदक्षिणा घालायचा, स्वामींपुढे आपले पुढचे दोन पाय खाली वाकवत माथा झुकवायचा, मनुष्यवाणीत बोलायचा, स्वामी तुमची कृपा असू दे। बैलाच्या मुखातून शब्द प्रकट होतात याचं सर्वांनाच आश्चर्य वाटायचं। शेतकरी तर स्वामी दर्शनासाठी व्याकुळ व्हायचा, दिवसभर शेतात राबायचा, परंतु लक्ष स्वामींकडे केंद्रित झालेलं असायचं। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळायचं। त्यावर्षी शेतकऱ्याच्या शेतात धान्याच्या राशी पडल्या, इतकं पीक कधीच आलं नव्हतं। बैलाचा मोक्ष क्षण जवळ आला होता। त्या दिवशी संध्याकाळी शेतावरून परतताना शेतकरी आणि बैल स्वामींपाशी आले, बैलांनी 21 प्रदक्षिणा घातल्या। आश्चर्य म्हणजे बैल तेजपुंज होत गेला, 21वी प्रदक्षिणा संपली। बैलाने आपले पुढचे पाय स्वामी चरणांपाशी ठेवून माथा टेकवला आणि एकदम घुमू लागला। स्वामींनी आपला उजवा हात बैलाच्या कपाळावर ठेवला आणि म्हणाले, वृषभा तू मुक्त झालास। त्या क्षणी तो बैल स्वामी चरणांपाशी कोसळला आणि गतप्राण झाला। बैलाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली, क्षणभर स्वामींपाशी रेंगाळली आणि आकाशाच्या दिशेने निघून गेली। ते अभूतपूर्व दृश्य पाहून लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामींनी स्वतः खड्डा खणून बैलाला मूठमाती दिली, तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बैल जरी पशु योनीत असला तरी त्याची स्वामी भक्ती माणसांसारखीच उत्कट होती। स्वामींच्या भोवती हिमालयात तो हरणाच्या रूपात बागडत होता। बैलाचा जन्म अखेरचा होता, म्हणून तर मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी 21 दिवस थांबले आणि बैलाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवलं, त्याला मोक्ष दिला। त्यानंतर स्वामींनी ठरवलं की आपण आता मंगळवेढ्यात प्रवेश करायचा, एक तप राहायचं, लोकांचा उद्धार करायचा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे R.N. पराडकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। थरथर कापणाऱ्या दीनवदन मनुष्यरूपी व्यक्तीला पाहून श्रीकृष्णाने विष्णूंना सर्व माहिती विचारली। त्यावर विष्णूने पुरुषोत्तमाला म्हटलं, सर्व 12 महिन्यांना आपापले स्वामी असतात आणि शुभ कार्यांना ते उचित असतात, पण या अधिक मासाला काहीच मान नाही। सर्व महिने त्याची चेष्टा करतात, लोक त्याला मलमास म्हणतात। शुभ कार्याला तो वर्ज्य आहे, त्यामुळे तो फारच हीन दीन झाला आणि मला वैकुंठात शरण आला। पण याचं दुःख तूच दूर करू शकशील म्हणून मी याला इथे घेऊन आलो आहे, तरी याचा उद्धार व्हावा। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे विष्णू, आपण फार चांगलं केलं। आपण ज्याचा स्वीकार केलात त्याचा मीही स्वीकार करतो। यापुढे या मासाला माझंच नाव पुरुषोत्तम हे दिलं जाईल। याला सर्व महिन्यात मी श्रेष्ठ करतो। माझं सर्व ऐश्वर मी आत्ताच याला देतो। तसंच हा मजसमान होईल आणि पवित्र मानला जाईल, पूज्य होईल। सर्व महिन्यात लोक स्वार्थाने सकाम उपासना करतात, यज्ञाधिक करतात, स्वर्ग भोगतात, परत जन्माला जातात। पण या महिन्यात जो कोणी सकाम किंवा निष्काम भावनेने दानादी व्रत करील, त्याचा परिणाम म्हणून माझ्या निजधामाला तो प्राप्त होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल। इतकंच नाही तर या मासात जो माझी पूजा करील तो भक्तही मजला प्राप्त होईल। जे लोक याचा तिरस्कार करतील त्यांना अत्यंत दुःख प्राप्त होईल। आणि जे स्नान, दान, उपोषण, व्रत, नामस्मरण, पूजन इत्यादी सत्कर्म या मासात करतील त्यांना महद्भाग्य प्राप्त होईल। श्रीकृष्णाचा असा वर मलमासाला प्राप्त झाला। तेव्हा विष्णू परत त्याला घेऊन वैकुंठाला आला आणि अधिक मासाला त्याने वैकुंठात राहायला स्थान दिलं। असं सांगून श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुम्ही वनवासात आल्यापासून पुरुषोत्तम मास एक दोनदा येऊन गेला, पण तुम्ही दुःखात असल्यामुळे तुम्हाला त्याची आठवण झाली नाही। तुम्ही जर त्या मासात व्रत केलं असतं तर तुमचं दुःख टळलं असतं। तसंच द्रौपदीच्या बाबतीत पूर्वजन्मी जी घटना घडली त्यामुळेही तिला दुःख प्राप्त झालं आहे। ते चरित्र मी तुम्हाला सांगतो, असं म्हणून कृष्णाने पुढे सांगण्यास सुरुवात केली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

0: गौड़ः इति तृतीयोऽध्याय सम्पूर्णम्।
1: अधिक मास महात्म्य। या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत। आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत। आजच्या तिथीला आपण तिसरा अध्याय ऐकला। या अध्यायाची दानाची महती अशी, रोज फक्त एकच धान्य शिजवून खावं, उदाहरणार्थ ताक आणि भात, दूध साखर आणि गहू किंवा साबुदणा खीर असे। मासांती दाम्पत्याला भोजनाला बोलवावं, शिवाय ते धान्य 1 किलो तरी दान म्हणून त्यांना द्यावं। ओम श्री विष्णवे नमहा। आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ श्रीमद दासबोधातला दुसरा दशक आणि समास आठवा आपण पाहतो आहोत. सद्विद्या निरूपण पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरु भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे. तर तसं ते बदलणार नाही, परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावह होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सौम्य सात्विक शुद्ध मार्गी वितरागी वैराग्य पूर्ण पाहिजे, सौम्य पाहिजे. काहींची प्रकृती रुद्र असते, उग्र असते, की त्यांच्या संगतीत जायला देखील नको वाटतं. आणि सौम्य प्रकृती हे सात्व गुणाचं लक्षण आहे. कुणी आलं तर त्याचे विचार काय जिथेचे असेल वगैरे समजून घेतले पाहिजे, शांतपणाने त्याला दिलासा दिला पाहिजे. हे सगळं काम सौम्य प्रकृती करत असते. सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट कपट मनामध्ये जर असलं ना तर परमार्थ तर होणारच नाही, पण व्यवहार देखील शांततेनं होणार नाही. कारण सारखं कपटी माणसाला आपण बघितलं, कौरव पांडवांचं म्हणजे महाभारत जर पाहिलं असेल तर सर्व काही त्या कौरवांना असून त्या दुर्योधन दुःशासनांना त्या कपटाने असं काही घेरलेलं होतं त्या शकुनी मामांना की सुखाचं अन्न खाता येत नव्हतं. उत्तम जेवण जेवत असताना सुद्धा दुसऱ्याचा नाश कसा करायचा याच्याबद्दलची जी कलवत चालायची आणि त्या कपटी भावनेमुळे आहे ती परिस्थिती सुद्धा त्यांना सुख देत नव्हती. म्हणून खऱ्या अर्थाने शुद्ध मन असणं हे आवश्यक आहे. निष्कपट असं मन पाहिजे आणि निर्व्यसनी पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचं व्यसन जे आहे ते माणसाच्या अधःपाताला कारणीभूत होतं. शरीराचा नाश, पैशाचा नाश, इतरांना व्याप, त्यामुळे असं व्यसन नसावं. व्यसन जर लागायचं झालं ना तर ते देखील भक्तीचं व्यसन लागावं, ध्यानाचं व्यसन लागावं, भगवत प्रेमाचं व्यसन लागावं. एकदा मी स्वामीजींना म्हटलं होतं सहज बोलताना की दुसऱ्यासाठी झिजणं असं एकदा करावं असं वाटलं आणि दुसऱ्यासाठी झिजण्यातला आनंद मिळायला लागला, तो आनंद ग्रहण करण्याचं सामर्थ्य आलं, त्याची युक्ती कळली, म्हणजे तो मनुष्य तो आनंद घेण्यासाठी आपलं सारं जीवन दुसऱ्यासाठी व्यतीत करत असतो, तर ते एक प्रकारचं व्यसनच होतं असं वाटतं. तेव्हा स्वामीजी म्हणाले बरोबर आहे, असं व्यसन जेव्हा माणसाला लागतं तेव्हा तो संत होतो. म्हणजे कोणतं व्यसन लागल्यानंतर माणसाचं काय होतं हे बघण्याजोगं आहे. दुसऱ्याच्या हितासाठी झिजणारा मनुष्य हळूहळू संतत्वाला पोचतो, देवत्वाला पोचतो. आणि दुसऱ्याचा नाश करणारा जो असतो त्याची स्थिती काय होते ते रावणाचं जीवन आपण पाहिलंय की आपला तर नाश होतोच पण आपल्या संबंध राज्याचा सगळ्या कुळाचा अनेक पिढ्यांचा नाश व्हायला कारणीभूत होतो. हे सगळं उघड उघड दिसत असताना देखील मनुष्य असा का वागतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये. आणि त्याला भगवंतानी म्हटलेलं आहे अश्रद्धदाना पुरुषा, जे संत सांगून गेले भगवंत सांगून गेले त्याच्यावर विश्वास नाही लोकांचा. शेजारचा मनुष्य काय म्हणतो, शेजारच्या विमलाबाई कमलाबाई काय म्हणतात ह्याच्यावर आपला विश्वास आहे काही त्यांनी सांगितलं तरी, पण तो भगवंतानी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपले जीवन जगायला पाहिजे असं होत नाही. आणि मनुष्य आपणच आपल्या करणीनं दुःखाचं जीवन जगत असतो. वासना तृप्त सकोण सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट निर्व्यसनी अनापेक्षी, फार महत्वाचं लक्षण आहे. कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नसणं अशी एक तरी व्यक्ती आहे. बाहेरच्या कडून अपेक्षा नसेल पण निदान घरच्या माणसांच्या कडून तरी. मी पैसे मिळवतो तेव्हा घरच्या लोकांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे. मी घरातला करता आहे तेव्हा इतरांनी मी म्हणतो ते ऐकलं पाहिजे. वस्तुतः असं नाहीये. भगवंताने आपल्याकडे जी कर्तव्य दिलेली आहेत ती कर्तव्य आपण करायची आहेत आणि त्याच्यापासून अलिप्त राहायचंय. अपेक्षा कुणाकडूनच नाही, मग अपेक्षा भंगाचं दुःख होत. म्हणून निरपेक्ष राहणं याचा अर्थ आपलं कर्म उत्तम तऱ्हेनं केल्यानंतर कशाची अपेक्षा कुणाकडूनही न धरता पुन्हा अलिप्त राहणं. म्हणून असा अनापेक्षी जो असेल खरं म्हणजे त्याच्यापासून त्या व्यक्तीलाच आनंद असतो. कुणी जर विचारलं काय पाहिजे काय नको, दुसऱ्याने तुमचं काय करावं काही नको, जोपर्यंत हातपाय हलतायत सगळं काही चाललेलं आहे तो पण दुसऱ्याने आपल्यासाठी काही करावं अशी अपेक्षाच असता कामा नये. हा उद्या काही कारणाने वृद्धपणामुळे म्हणा आजारपणामुळे मनुष्य अंतरावर पडला मग दुसऱ्याची सेवा घ्यावी लागते ती देखील नाही लाजानं.
परंतु शक्यतो आपलं स्वावलंबी जीवन असणं, जे काही आपलं आहे त्याच्यामध्ये आपलं भागवणं आणि कसल्याच बाबतीमध्ये कोणत्याच बाबतीमध्ये अपेक्षा न ठेवणं असं जीवन असेल तो मनुष्य आनंदात राहतो. ज्यांना अनापेक्षी म्हटलंय लोकसंग्रही, आणि असा जर अनापेक्षा असेल तरच लोकसंग्रह होतो. नाही तर येणाऱ्या लोकांकडून आपल्याकडे सहज आधी यायला पाहिजे, त्याच्यासाठी अनेक गुण आपल्याजवळ असं पाहिजे तर लोक येतील. तुमच्याजवळ जर काहीच नसेल तर लोक कशासाठी तुमच्याकडे येतील? पैसे नसतील अपेक्षा आहे असं नाही, पण निदान दोन शब्द गोडी बोलाल, प्रेम तुमच्याकडून निदान मिळेल, त्या प्रेमाला तर पैसे पडत नाहीत. कुणी आलं तर त्याच्याशी प्रेमानं दोन शब्द बोलणं, त्याची चौकशी करणं, एवढं करणारी देखील माणसं आज जगात सापडत नाही. आणि म्हणून लोकसंग्रह जर करायचा असेल तर कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्याजवळ जे आहे ते त्यांच्या उपयोगाला कसं येईल ही दृष्टी जर असेल तर लोकसंग्रह होऊ शकतो. म्हणून लोकसंग्रही आज जवळ रुजुता मनाचा सरळपणा अर्जुनाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्याचा स्वभाव आर्जवी होता, रुजुता होती. आत बाहेर काही नाही, कपट नाही. जे आत तेच बाहेर, आणि जे आत तेच बाहेर म्हणजे आतच चांगलं असल्यामुळे सहजच ते बाहेर पडत आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हटलंय. आत जर तुमचा चांगला असेल तर ते सहज बाहेर येत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आर्जव आणि सख्य सर्वही प्राणी मात्र असे. सर्व प्राणी मात्रांच्या बरोबर सख्य आहे, कसाही व्यक्ती असो. म्हणून आपण जसं म्हटलं की एखादा एखादा गुण आला की त्याच्या जोडी नाही सगळे गुण असतात, अपेक्षाच नाही असं म्हटल्यानंतर सर्व प्राणी पात्राबरोबर सख्य सहजच आहे. कारण काहीच कुणाकडून मागणं नाहीये, आणि सर्व प्राणी मात्रामध्ये एक भगवंतच आहे असा जर बोध असेल तर सहजच सगळ्याकडे सख्य आहे. आणि प्रत्येकाची बाहेरची प्रकृती आहे, त्या प्रकृतीचा अंदाज आलेला असल्यामुळे त्या तऱ्हेनं त्या प्रत्येक व्यक्ती कशी वागायची त्याच्याशी असं बोलूनच आपण ठरवतो. जसं आपण बघतो मिरची असली तर तिखट आहे, लिंबू असेल तर आंबट आहे, मीठ खारट आहे. मीठ खारट कसं असं न म्हणता ते खारटच आहे गृहित धरून आपण त्याच्याशी किती संपर्क ठेवायचं ते ठरवायचं आहे. तसं एखादी व्यक्तीमध्ये दोष असतील पण ते गृहित धरून त्याच्याशी आपण कितपत संपर्क ठेवला असता त्यालाही आनंदाचा होईल आणि आपल्यालाही आनंदाचा होईल हे बघायला पाहिजे. मग गुणग्राही आहे, मित्रपणे परहितकारी, सर्वांच्याशी मैत्री असल्यामुळे परहितकारी, त्या दुसऱ्याचं हित व्हावं अशीच प्रत्येक गोष्ट करणार आहे. वाङ माधुर्य, वाणीचं माधुर्य आहे. परशोकहारी, संतांच्याकडे मंडळी येतात बहुधा चांगलं असलं म्हणजे येत नाही फारशी. जेव्हा काही आपत्ती येते आणि ते शोकात बुडतात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून संतांच्या ठिकाणी येतात. अशा वेळेला नुसतं गोड बोलणं नव्हे तर त्याला त्या परिस्थितीचं आकलन करून देणं, विचाराने विवेकाने येणारी परिस्थिती स्वीकारायला त्याच्या मनाची तयारी करणं हे आवश्यक असतं. तर परशोकहारी ह्याचा अर्थ ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो, जन्माला आला तो जाणारच आहे, प्रारब्धानुसार काही भोग भोगावे लागणार आहे ते आनंदाने भोगावे, असं त्या परिस्थितीमध्ये त्याला धैर्य कसं देता येईल, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या मनाची तयारी कशी करता येईल असं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. संशय छेदक विशाळ वक्ता, विवादरहित संवादी, तो संवाद करतो पण जिथं कुठं वाद होणार आहे असं वाटत असेल त्या ठिकाणी संवाद ते संपवून टाकतात. त्यांना वाद नको असतो कारण वाद घालून काही उपयोग नसतो. येणाऱ्या व्यक्तीला काही ग्रहण करायचं असेल तर सांगता येतं, पण त्याला वादच जर घालायचं असेल तर सांगण्याजोगं काही नसतं, त्याच्यात आपली शक्ती वेळ वाया घालवण्यातही अर्थ नसतो. म्हणून ही मंडळी विवादरहित संवादी, संघरहित निरोपाधी, अनेक उपाधी जरी उभ्या केल्या तरी त्याच्यात सापडत नाही, संघरहित असतात. दुराशा रहित, कोणती दुरी आशा वाईट आशा त्यांच्या मनामध्ये नसते. अक्रोधी असतात, समज असल्यामुळे सहजच क्रोध नसतो. निर्दोष निर्मत्सरी, कोणताच दोष नसतो आणि मत्सर नसतो. मत्सरी सुद्धा अहंकाराच्या पोटीच येतो आणि दुसऱ्याशी एक कॉम्पिटेटिव्ह सेन्स ज्याला आपण म्हणतो अशी भूमिका असली की जे त्याच्याजवळ आहे ते माझ्याजवळ नाही ह्याच्यातून मत्सर येतो, त्यामुळे हा देखील त्यांच्यामध्ये येत नाही. अशा तऱ्हेचं विमळ ज्ञान असलेले, निश्चयात्मक असलेले, समाधानी भजक, सिद्ध असवणी साधक, पूर्ण झालेले आहे ते साधना चालू आहे. नाही तर पुष्कळ मंडळी असं जर म्हटलं की मी झालोच आहे आता काय करायची साधना करून, असं नाही. सिद्ध आहेत तरी साधना करतायत आणि साधन रक्षी म्हटलंय. त्याचं कारण आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना सद्गुरू साधना जर करत नसतील तर शिष्य कशाला साधना करतो?
तेव्हा सद्गुरु देखील आपल्या साधनेची निगडीत असतात, ते कधी साधना सोडत नाही. अशा तऱ्हेचे सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप असं सगळं वर्णन या समासात समर्थाने केलेलं आहे. असा निस्फुर वितरागी आणि शेवटच्या ह्याच्यात शेवटी ते म्हणतात, असो वायसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. नुसते हे गुण वाचताना देखील आपली दमछाक होती, मग ते आपल्या अंगात कसे मुरवायचे ते बघावे. हे उत्तम गुण आहेत, पण त्याच्यासाठी अभ्यासाया निरूपण अल्प मात्र बोलिले, याचा अभ्यास करावा. म्हणून मी थोडस सांगितल्याचं समर्थ म्हणतात. जे ऐकताना धाप लागते ते समर्थांच्या दृष्टीनं थोडक्यात सांगितलेले आहे. आणि म्हणून ते म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाये, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. रूप लावण्य हे मुळात आलेलं असतं, पण आगंतुक गुण हे मात्र मिळवायचे असतात. म्हणून ते म्हणतात, ही विद्या सर्वत्रांपाशी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतकस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना। संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.
1: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज 11:45. याचं पुनःप्रसारण 6:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग सामंत सारंग. ऐकूया वसंत गात यांची गीतरचना. संगीत आहे माणिकराव ठाकूरदास यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

आता ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
2: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानाडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुद्धा

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्तीसुधावरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्तीसुधावरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे अण्णा जोशी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ शुद्ध तृतीया आणि त्यानंतर चतुर्थी, अर्थात 19 मे 2026.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. परमपूज्य स्वामी वरदानंद भारती म्हणतात, चित्ताची प्रसन्नता लाभण्याची अनेक साधनं आणि उपाय आपल्या धर्मात सांगितलेले आहेत. हे सर्व उपाय सगळ्यांनाच साधणारे आहेत असं नव्हे, किंवा एका उपायापेक्षा दुसरा उपाय विशेष सोपा आहे किंवा फार श्रेष्ठ आहे असंही म्हणता येणार नाही. हे उपाय एकापेक्षा दुसरा निराळा अशा स्वरूपाचे आहेत. माणूस तेवढा एक असं आपण कितीही म्हणत असलो तरीही व्यवहारामध्ये कोणताही एक माणूस कधीही दुसऱ्यासारखा वागत नाही. त्याची प्रकृती, प्रवृत्ती आणि परिस्थिती अगदी वेगळी असते. ती एकाच प्रकारची घडवून आणणं कधीही शक्य नसतं. प्रयत्नाला काहीच अर्थ नाही असं नाही, पण प्रयत्नवादाच्या मर्यादाही लक्षात घ्यायला पाहिजेत. कोणत्याही एकाच साधनाने उच्च ध्येय साध्य करण्याचा हट्ट भारतीय तत्वज्ञानाने यामुळेच कधी दाखवला नाही. जीवनाचा आणि परमसत्याचा सर्वांगीण विचार ज्या तत्वज्ञानामध्ये असतो, त्या तत्वज्ञानामध्ये कोणत्याही तऱ्हेचा ठोकळेबाजपणा कधीही संभवत नाही. ध्येयानुकूल असलेली ही व्यक्तिसापेक्ष विविधता हे भारतीय संस्कृतीचं खरोखरीच एक भूषण आहे. त्यामुळे भोगामध्ये परवशता असल्याचं मान्य करूनही भारतीय तत्वज्ञानाने जीवाचं कर्मस्वातंत्र्य ठामपणे सांगितलेलं आहे आणि मानव मात्राची सोय व्हावी यासाठी अनेक प्रकारचे उपायही दिग्दर्शित केलेले आहेत. ज्याने त्याने ह्यापैकी एखादा तरी उपाय, एखादा तरी साधन, आपली आवड, आपली शक्ती, आपली परिस्थिती यांचा विचार करून जरूर अवलंबावं आणि निष्ठेने, आग्रहाने ते साध्य व्हावं या विचाराने प्रयत्नशील असावं. प्रकृती आणि प्रयत्न यांच्या प्रमाणात त्याचं फळ निश्चयाने मिळतं. यासाठी चित्तशुद्धी आणि चित्तप्रसन्नता असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रसन्नता या शब्दाचा खरा अर्थ निर्मलता असा आहे. सर्व प्रकारचे विकार मनातून निघून गेले, मन पूर्ण स्वच्छ शुद्ध बनलं म्हणजे प्रसन्नता लाभली असं खऱ्या अर्थाने म्हणता येईल. मनाच्या या प्रसन्नतेचा म्हणजे विकाररहित अवस्थेचा जो अनुभव येतो तोच वस्तुतः आनंद आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: कूर्म पुराणाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये 51 अध्याय आहेत, दुसऱ्या भागामध्ये 44 अध्याय आहेत. दुसरा भाग म्हणजे द्वितीय भाग या पुराणाचा पूर्ण, याचं नाव या ठिकाणी असं दिलंय, ईश्वर गीता. दासबोधाची प्रस्तावना जर आपण वाचली तर या प्रस्तावनेमध्ये समर्थांनी अनेक गीता आहेत असं वर्णन केलंय. पांडव गीता, ईश्वर गीता, योग गीता, या अनेक गीतांपैकी एक भगवद्गीता आम्हास माहीत आहे. पण अशा अनेक गीता आहेत. समर्थ पहिल्याच समासामध्ये म्हणतात की या सगळ्या गीता, वेद, उपनिषद, स्मृतिग्रंथ या सगळ्याचं वाचन करून या सर्व ग्रंथांची संमती आणि मुख्यतः आत्मप्रचिती या सर्वांनी मी हा दासबोध आपल्याला निवेदन करतो आहे. तर भगवद्गीते व्यतिरिक्त या इतर गीता तर बघायला मिळणार नाहीत. या निमित्तानं ईश्वर गीता म्हणजे नक्की काय प्रकार आहे तो पाहायला आपल्याला निश्चितपणे मिळेल. कूर्म पुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये कूर्मावतारासाठी जे समुद्र मंथन झालं त्याची पहिली कथा आली आहे. ज्यायोगे भगवान विष्णू कूर्म रूपामध्ये या समुद्र मंथनाला आधार देते झाले आणि नंतर हे समुद्र मंथन झाल्यानंतर कूर्म रूपात असणाऱ्या या भगवंतांना तिथे सर्व जमा झालेल्या ऋषी मुनी तपस्वी लोकांनी अनेक प्रश्न विचारले, अनेक कुतूहल विचारली आहेत. मग त्याला भगवंतांनी उत्तर दिलं आहे. त्याच्यामध्येच मग हे कूर्म पुराण महात्म्य सुद्धा आलंय. दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवांची निर्मिती कशी झाली, महादेव कसे निर्मिले गेले, ही सृष्टी नीट चालण्यासाठी मानसपुत्रांची निर्मिती कशी झाली याचं वर्णन आहे. पण नुसती प्रजा उत्पन्न करून चालत नाही, त्याला काही नियम बांधायला पाहिजे. या दृष्टीनं चार वर्णांची रचना कशी झाली, चार आश्रम कसे झाले यांचं संक्षेपाने यामध्ये दुसऱ्या अध्यायात वर्णन आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये या सगळ्या आश्रमामधले कर्तव्य काय आहे, धर्म कोणते आहेत. आता कोणी चटकन म्हणू शकेल की साधारणतः वानप्रस्थामध्ये असलेल्या माणसांनी आता हे बाकी सगळे धर्म ऐकून करायचं काय. तर यामध्ये एक आनंद असा असतो की तुमचं आमचं आयुष्य आपण पुराणाला अनुसरून घालवलं आहे. जसं परीक्षेच्या पेपरच्या वेळेला मुलं आपल्याला हवा तसा पेपर सोडवतात आणि पळत पळत पळत बाहेर येतात आणि आल्यानंतर मग झाडाच्या पारावर चर्चा करतात काय उत्तर उत्तर याचं. महा त्याला विचारतो, तो त्याला विचारतो आणि माहीत नसतानाही पटकन देऊन टाकलेली उत्तर ही खरंच आपल्या पुस्तकाप्रमाणे आहेत हे कळल्यानंतर एक विलक्षण त्यांना आनंद होत असतो. तसा आता काही पेपरची उत्तरं देऊन आपण ह्या पारावर येऊन बसलो आहोत आणि आता गाईड आपण उघडणार आहोत की हे वेदशास्त्र संपन्न पुराणोक्त श्रुतीस्मृती पुराणोक्त असं खरंच या वेळेला आपलं वर्तन झालंय का हो. तर झालं आहे हे आपल्याला जाणवतं, त्याचा आनंद वेगळा आणि पुढच्या पिढीला त्यांचं जीवन आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा त्या नियमापासून जर ते दूर जात असतील ते जर आपल्याला जाणवलं तर त्यासाठी आपल्याला आधार म्हणून काही वचन हातात राहील की अरे आमच्या जीवनात असं असं या वेळेला केलं, ते एखाद्या वेळेला आई वडिलांनी सांगितलं म्हणून केलं असेल, आजी आजोबांनी सांगितलं म्हणून केलं असेल, गुरुनी सांगितलं, उपाध्यायाने सांगितलं म्हणून केलं असेल, पण ते किमान श्रुती स्मृती पुराणोक्त झालं. आज पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन काहीच श्रुती स्मृती पुराणोक्त आपल्या संस्कृतीप्रमाणे आचरण जर झालंच नाही तर त्याची फळ भयान असण्याची शक्यता अधिक आहे. तर ह्याच्यातला मध्यम मार्ग का नाही निवडत? मग काय मध्यम मार्ग निवडू असं चुकून कोणी विचारलंच तर मग मला पान क्रमांक सांगून ठेवीत. इथं ते असं असं लिहिलंय बाळा, आणि पुष्कळसे मध्यम मार्ग सुद्धा पुराणाने सांगितले आहेत. पुराणकारांना याची जाणीव आहे की 100 गोष्टी सांगितल्या तर 100 च्या 100 सामान्य माणसाला जमणार नाहीत, पण ह्यातल्या 40 जमल्या तर चालतील असं मी पहिल्यांदाच जर सांगितलं तर मनुष्य त्या 40 च्या 35% जातो. मग 20 जमल्या तरी चालतील. जेव्हा ते आग्रह करतात नाही नाही नाही 100 जमल्या पाहिजेत, नाही नाही नाही 100 अगदी नाही तर किमान 98 जमल्या पाहिजेत, तेव्हा कुठे आपली गाडी 50 उडी मारेल, 60 आपण आपलं हट्ट खेचू. अशा दृष्टीनं काही ठिकाणी त्यांनी पराकाष्ठेचा आग्रह केलाय, असंच झालं पाहिजे, इतकंच झालं पाहिजे, हेच केलं पाहिजे. मात्र त्याच्यानंतर 5 झाल्यानंतर काही मध्यम मार्ग सांगितलेत, अगदी एवढं नाही जमलं तर किमान एवढं होऊ दे. पण पहिलीमध्येच हा उपदेश नाही. मजा अशी आहे, 3 आश्रम धर्म सांगितले आहेत, लगेच त्याला जोडून संन्यास कसा घ्यावा याचाही विधी सांगून टाकलाय. मात्र संन्यास विधी सांगितल्यानंतर वारे वा लगेच मनुष्य उठतील, संन्यास घेतील असा वेडेपणा होऊ नये. म्हणून त्याच अध्यायात अध्यायाचा शेवट करताना कर्मयोग सांगितलाय आणि कर्मयोगाच्या नियमामध्ये संन्यास कोणी घ्यावा याचे तपशील सांगितले आहेत. त्यामुळं पहिली 2 पानं वाचून संन्यास घेतला की 3 पानाप्रमाणे चुकला का? ते 3 पान वाचणं कोणी संन्यास घ्यायचा आहे लिहिलं त्याच्यामध्ये. 4 या सृष्टीची रचना कशी केली याचं वर्णन आहे. हे कशाला ऐकायचं? झाली की आता रचना? यासाठी शक्य झालं तर काही ओव्या मी उद्या वाचेन, पण समर्थांच्या नवविधा भक्ती हा जो समास आहे खरंच एक वेगळ्या अर्थाने परिपूर्ण समास की ज्यामध्ये श्रवण भक्तीचं वर्णन करताना फक्त परमेश्वराचे गुणानुवाद ऐकावेत इतकीच श्रवण भक्ती त्यांनी मर्यादित ठेवलेली नाही तर पिंड ब्रह्मांडाच्या रचनेपासून विविध शास्त्र, विविध तीर्थ, भूगोल, खगोल, परमेश्वराने निर्माण केलेल्या या सगळ्याच कृतींचं वर्णन ऐकावं आणि आनंद घ्यावा या परमेश्वराच्या सर्व कृतींमधल्या श्रवणाचा आनंद श्रवण भक्तीमध्ये मान्य केला आहे. त्यामुळे सृष्टी रचना 5 ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे युग, मन्वंतर, काळ कसा मोजायचा हा प्रकार आहे. आता विस्ताराने कसं आहे ते सांगेन, पण साधारणतः अंदाजाने तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे खूप काही मोठा असतो. तर एका लबाड माणसाबद्दल अशीच एक गोष्ट केलेली आहे. पुराण ऐकल्यानंतर त्या लबाड माणसाला कळतं की ब्रह्मदेवाचं सगळंच मोठं आहे. मी ज्या अर्थी इतकी 1000 वर्ष म्हणजे 1 त्यार्थी कोट्यावधी रुपये, म्हणजे एक रुपया त्याच्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने कोट्यावधी रुपये म्हणजे त्याचा एक रुपया। म्हणून मग तो तपश्चर्या करतो आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतो। मग ब्रह्मदेव विचारतात, का रे माणसा तू काय फार सज्जन आहेस असं मला कळलेलं नाही, तसा लबाडच आहेस, पण तपश्चर्या करतोयस म्हटलं तर प्रसन्न होणं भाग आहे, म्हणून प्रसन्न झालोय। कारण तपश्चर्या शब्दाचा अर्थ अभ्यासक्रम, प्रसन्न होणं म्हणजे पदवीदान समारंभ। आमची इच्छा असो नसो तेवढं तेवढं तू केलंस तर तेवढ्याबद्दल काहीतरी देणं हे परमेश्वराला भाग असत। काही नवीन मुलांचा शंकांचं हे समाधान फार सहज होईल। अनेक वेळेला मुलं म्हणतात की जगामध्ये वाईट होण्याला देवच कारणीभूत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणलं असं तुला का वाटलं? अरे जगामध्ये अधर्म पसरवणारे तर राक्षस असतात, असुर असतात। त्या शाळेतल्या मुलांनी फार छान प्रश्न विचारला, अधर्म असुर करतात हे मान्य आहे, पण त्यांना वरदान कोण देतो? नंतर आलेल्या व्यापाऱ्यांनी नफेखोरी करून तुम्हा आम्हाला भेकेला लावलं मान्य आहे, पण यांना इथे दुकान टाकायला कोणी दिलं? भारताची खुली अर्थव्यवस्था, सगळे बैल एकत्र बांधायचे आणि त्यांच्या समोर चारा टाकायचा, तुम्हाला हवं तेवढं खा म्हणायचं, मारकुटे बैल खाऊ कसे देतील? याला अक्कल म्हणतात का? याला समानता म्हणतात का? सगळ्या बैलांना एकूण हिशोब करून समान टाकलं म्हणजे सगळ्या बैलांना समान खायला मिळतं असं नाही। दुसऱ्याला खाऊ न देता स्वतःला खाऊ शकणारे बैल जास्त वेगळे असतात, त्यांचा विचार गोठ्यात वेगळा, शेतकरी करतो, अर्थमंत्र्यांना नको करायला। काय बैल काय लायकीचेत बघून त्याचं दुकान किती मोठे व्हावं, अन्यथा तुमचं खाऊन टाकतील ते सगळे। असो त्यांनी काय विचार करावा हा प्रश्न नाही आपला, पण असुरांना वरदान देवच देतात, मग अधर्म पसरवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत असं काय हरकत आहे म्हणायला? याचं हे उत्तर असतं, असुर तपश्चर्या करतात। तपश्चर्या ही चांगल्या गोष्टीसाठी केली जाते तशी वाईटासाठीही केली जाते, करता येते। आणि दुर्दैवाने जगाचा नियम असा आहे, कुठल्याही गोष्टीसाठी एक विशिष्ट कष्ट घेतलेत तर ती गोष्ट साध्य होतेच, मात्र मग उलट शिकवावं लागतं, वाईटासाठी जर होते तर मग चांगलंही होतच की, मग ते का नाही करत? कोणत्याही गोष्टीसाठी एक विशिष्ट कष्ट घेतले त्यामुळे अलीकडे कितीही राक्षसांच्या पिढ्यांनी वाईट केलं असलं तरी त्याच्या पुढच्या पिढीचा राक्षस तो जो वकिलीच्या परीक्षेला बसला, LLB सिलेबस घेतलं, त्यामध्ये उत्तम गुणांनी पास झाला, तर त्याला LLB शक्ती द्यावीच लागते, याला म्हणतात वरदान। ज्याने तपश्चर्या केली त्याला काहीतरी परमेश्वराला द्यावं लागतं, द्यावं अशी इच्छा असते असं नाही। तसा हा लबाड एक माणूस जो मग आजपासून आपल्याला तपस्येला बसलाय, त्याने ब्रह्मदेवांना छानपैकी प्रसन्न केलंय आणि ब्रह्मदेवांनाच समजावून सांगितलंय। नक्की किती वर्ष म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस हो ते त्या अध्यायाच्या वेळेला सांगेन, मी कॅल्क्युलेटरवर सगळं हिशोब करून आणलेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आकडे टाकून केलेत। आता मोघम सांगताना एवढंच, ब्रह्मदेवा अनेक वर्ष म्हणजे तुमचा एक दिवस बरोबर, याचाच अर्थ असा कोट्यावधी रुपये म्हणजे तुमचा एक रुपया बरोबर। मग माझं काही फार मागणं नाही, देवा एक रुपया दे। हिशोब झालेला आहे, कोट्यावधी रुपये म्हणजे एक रुपया, माझं काही फार मागणं नाही देवा, एक रुपया दे. ब्रह्मदेव म्हणाले, काही हरकत नाही, एक मिनिट थांब. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. आता ब्रह्मदेवाचं एक मिनिट म्हणजे ह्याचं काय होईल? माझ्या दृष्टीत ते फार मोठं, ठीक आहे एक रुपये देतो तुला, एक मिनिट थांब, माझं एक मिनिट थांब, म्हणजे झालं कल्याण. काय वेळ लबाडाला लबाडीनंच उत्तर द्यायला लागतं, त्यातला प्रकार झाला तो. ह्या पुराणाचं नाव कुर्म पुराण असलं तरी वराह अवताराची कथा पण याच्यात आली आहे. पुढची कथा म्हणून सांगितली, अर्थात आता कुर्म रूपात असलेले देव बोलत नाहीयेत, आता व्यास म्हणतायत. या पुढच्या सगळ्या कथा सूत आणि व्यास यांनी सांगितलेल्या आहेत. परमेश्वराला नारायण हे नाव का पडलं त्याचं कारण या ठिकाणी सांगितलंय. वेदांची निर्मिती कशी झाली सांगितली आहे. 8व्या अध्यायात मनूचा वंश कसा होता ते सांगितलंय. 9व्या अध्यायामध्ये एक वेगळीच कथा आहे, विस्तार तर पाहूच सगळ्या कथांचा. पण सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवांना सुद्धा गर्व झाला आणि मग त्या गर्वाचा परिहार कसा केला त्याची कथा आहे. 10व्या अध्यायामध्ये अनेकांना माहीत असलेलीच पुष्कळशी कथा आहे, मधु आणि कैटव या असुरांची कथा. पण प्रत्येक पुराणातल्या कथेची गोडी काही वेगळी असते बरं, किंवा तपशीलही वेगळे असतात. असं कसं काय झालं? त्या पुराणात मधु कैटव तर असे होते, या पुराणात असे कसे झाले? ह्याच कारण असं आहे, पुराण असं सांगतं की तशी म्हणाल तर 28 कल्प होऊन गेली आहेत. आत्ता जे आपले कृष्ण द्वैपायन व्यास आहेत हे 28वे व्यास आहेत. प्रत्येक कल्प हे जवळपास मागच्या कल्पासारखंच असतं. जगामध्ये हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, तशी पुनरावृत्तीच होत असते प्रत्येक कल्पामध्ये. त्यामुळे काही वेळेला त्या कल्पांच्या कथा आल्या कारणाने एखाद्या कल्पातले मधुकैटव असे असतात, एखाद्या कल्पातले मधुकैटव तसे असतात, प्रत्येक कल्पात मोठुकैटव असतात, प्रत्येक कल्पात रावण असतो, प्रत्येक कल्पात कंस येतो, प्रत्येक कल्पात नरकासुर, प्रत्येक कल्पात सगळे अवतार येतात. फक्त त्या कथा काही काही तपशिलाने वेगळ्या असतात प्रत्येक कल्पाप्रमाणे. जसं नाटक सगळं तेच, रोजचा प्रयोग वेगळा. सृष्टीची रचना बघाल तर खरंच तशी आहे. दिवस ते रात्र आणि ऋतूचं चक्र, आजचं बिघडलेलं सोडून द्या, पण हेही काही नियमानेच बिघडतं, आपोआप काही कुठं बिघडत नाही. मधु कैटवांची कथा त्या ठिकाणी आली आहे. थोडं आश्चर्य नका वाटून घेऊ, पण एक वेगळाच विषय या ठिकाणी अध्यायात आलाय. महादेवांच्या 8 पत्नी असा एक विषय आहे, त्यांचं वर्णन आलंय. कोणत्या 8 स्त्रिया महादेवांच्या आहेत, त्या विभूती कोणत्या आहेत, तसं आहे. मग त्यानंतर पार्वती मातेचं वर्णन आलंय. आपल्याला गोपाल कृष्णांचं विराट रूप दर्शन माहीत आहे. या ठिकाणी पार्वतीनं आपल्या आई वडिलांना म्हणजे हिमवान पर्वत आणि मेना यांना विराट रूप दर्शन दिल्याची एक कथा आहे. आणि त्यानंतर देवीचं 1008 नावांचं स्तोत्र आहे. म्हणजे कुठले श्लोक तपशिलात घ्यायचे वाचले ते हे. आता हे जो ओळीनं मी तुमच्या समोर वाचत राहिलो, 1008 नावं,

आता गोष्टी सांगताना आपण काही इतिहासाप्रमाणे सांगत नाहीत, काही गोष्टी पुढे जातात, काही गोष्टी मागे राहतात. त्याप्रमाणे कुठल्या तरी ऋषींनी विचारले, अहो तुम्ही एकदम पार्वतीचा जन्म सांगितलात, पण आधीच्या जन्मात पार्वती कोण होती ते काही सांगितलं नाहीत आम्हाला तुम्ही. असं हे प्रकरण उकरून काढून मागचा नुसता दक्षाचा इतिहास नव्हे तर दक्ष नावाचा राजा त्याच्या पूर्वजन्मी कोण होता इथून सुरुवात केली आहे. मग दक्ष राजाचा पूर्वजन्म, मग तो दक्ष म्हणून परत ह्या जन्मात जन्माला येणं, नंतर त्या सती दाक्षायणीचा जन्म, ह्याच्या पुढे तो यज्ञ निर्माण केला, त्याचा विध्वंस कसा झाला, नेहमीची कथा आपल्यास माहिती आहे. याच्यामध्ये किंचित किंचित काही काही जे फरक असतील तेही आपण पाहू. 15व्या अध्यायामध्ये नृसिंह अवताराची कथा आली आहे. हे विष्णूंच्या वर्णनाचं पुराण असताना सुद्धा यामध्ये इतर दैवतांचं सुद्धा खूपसं महात्म्य आलेलं आहे, ज्यामध्ये गणेश वर्णन आणि गाणपत्य ही पदवी भगवान शंकर का देतात, कशी देतात आणि कोणाला देतात असा शिवविषयी त्याच्यात येऊन गेला आहे. 16व्या अध्यायामध्ये नेहमीसारखी बळी आणि वामनाची कथा आली आहे. 17व्या अध्यायात बाणासुराची कथा आली आहे. 18व्या अध्यायामध्ये पुलस्त्य ऋषींचा वंश दिलेला आहे, ज्यामध्ये रावण आहे, कुंभकर्ण आहे. सूर्यवंशाचं वर्णन 19व्या अध्यायात दिलं आहे आणि 20वा अध्याय हे रामचरित्र आहे. इक्ष्वाकुकुल यांचं संपूर्ण वर्णन करताना मी रामांच्याही आधीच्या काही राजांची संक्षेपात नावं आणि पुढे रामचरित्र, अर्थात यामध्ये रामचरित्र सुद्धा तसं संक्षेपात आलेलं आहे. पण विस्ताराने रामचरित्र म्हणजे रामायण उपलब्धच आहे, तेव्हा कुर्मपुराणकार साहजिक म्हणणार ना विस्ताराने ते वाचा, इथे मी संक्षेपात सांगणार ते. त्याच्यानंतर चंद्रवंशाचं वर्णन आलंय, यदुवंशाचं वर्णन आलंय, ज्यामध्ये कार्तवीर अर्जुनाचं चरित्र आहे. 22वा अध्याय कुर्मपुराणाचा वाराणसी महात्म्य म्हणून आहे. 23व्या अध्यायामध्ये रामचंद्रानंतरचा पुढचा कालखंड सुरू होतो आणि कृष्ण जन्म आणि कृष्णलीलांना सुरुवात होते. आता कृष्णचरित्रामध्ये माहीत नसलेला एक विषय इथे आला, ते म्हणजे भगवान गोपाल कृष्णांनी भगवान शंकरांची भेट घेतली आहे आणि 24-25व्या अध्यायामध्ये काही काळ ते शंकरांसमवेत कैलासात राहिले आहेत, त्या निवासाचे तपशील आहेत. अर्थात नंतर द्वारकेकडनं निरोप आला असेलच, तुम्ही कैलासवासी झाल्यावर काय द्वारकेनं करावं, या लवकर आता. मग कृष्ण द्वारकेला परत आले आहेत. प्रखर शिवभक्त मार्कंडेय याची पण या ठिकाणी कथा आली आहे आणि शिवपूजेमध्ये शिवपिंडीची पूजा जी वेगळी करतात, कारण शिवपूजा दोन प्रकारांनी आहे, शिवमूर्तीची पण पूजा आहेच आणि काही ठिकाणी शिवमूर्ती आहेत, मोठ्या मोठ्या आहेत, पण मूर्तीच्या पूजेपेक्षा पिंडीच्या रूपात शिवलिंगाच्या रूपामध्ये ती पूजा केली तर त्यात काय फरक आहे, त्याचं महात्म्य अधिक काय आहे असा विचार केलाय. 26व्या अध्यायामध्ये यादवांचा संहार कसा झाला, गोपाळ कृष्ण स्वधामी कसे गेले आणि कलियुग कसं सुरू झालं याचं वर्णन 26व्या अध्यायात आलंय. आणि 27वा अध्याय असं सांगतो की हे द्वापार युग संपवताना आता पुढे कसं वागलं पाहिजे, याबद्दल महर्षी व्यासांनी पण अर्जुनाला उपदेश केला आहे. तो कोणता केला, अध्याय 27. हे सगळं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून सांगत नाही हो मी, फक्त काय काय आहे तुम्हाला माहिती व्हावं म्हणून सांगतोय. घाबरू नका असं, आता उद्या विचारणार का काय 28 आहेत काय होतो म्हणून, शक्य आहे काय, मग मी कशाला वही घेतली असती. मी गेले 6 महिने वाचतोच आहे नुसतं असं लिहून काढत. हे सगळं फक्त

0: एकामागे एक माहिती असावं इथपर्यंतच विषय. आपल्याला कलियुगामध्ये शिवपूजा कशी करावी, मार्कंडेयाच्या काळातली शिवपूजा वेगळी आहे, ते युग वेगळं आहे, तो काळ वेगळा आहे, तिथे इतक्या तपशिलाने ते करता येणार आहे, कलियुगात हे सगळं जमणार आहे का, म्हणून म्हटलं लगेच मध्यम मार्ग आहे. मार्कंडेय म्हटलेत अशी अशी पूजा करावी असं असं त्याला महात्म्य आहे, नाही जमलं. पुढं मग कलियुगात कसं करावं, मग त्यातले प्रकारही बदलले आहेत. याच्याऐवजी असा प्रकार केलास तरी ती शिवपूजा आहे असं मान्य होईल, वत्सा फार मनाला त्रास करून घेऊ नकोस. त्याही शिवपूजेच्या बदललेल्या प्रकाराचं महात्म्य सांगितलंय की हा प्रकार बदलूनही पूजा होते. मग ह्या अनुषंगाने ओंकारेश्वराचं महात्म्य आहे, कपर्दिकेश्वराचं महात्म्य आहे, पिशाचं मोचन कुंड म्हणून जे आहे त्याचं महात्म्य आलंय, शंकुकर्ण नावाची एक कथा आली आहे, मंदाकिनी महात्म्य म्हणजे गंगा महात्म्य आलंय. ही कथा मात्र माझ्यावर जबाबदारी दिलेल्या तीन पुराणांमध्येच मी अजून असल्यामुळे, काही असे श्रोते असतील की ज्यांनी इतर पण पुराणं ऐकली आहेत, ही कथा कुठे आली आहे का नाही माहीत नाही, पण मला ही विशेष वाटली.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रीमद्दादबोधातला दुसरा दशक आणि समास आठवा आपण पाहतो आहोत. सद्विद्या निरूपण पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरु भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे. तर तसं ते बदलणार नाही. परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावर होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सौम्य, सात्विक, शुद्ध मार्गी, वितरागी, वैराग्य पूर्ण पाहिजे, सौम्य पाहिजे. काहींची प्रकृती रुद्र असते, उग्र असते की त्यांच्या संगतीत जायला देखील नको वाटतं. आणि सौम्य प्रकृती हे सात्व गुणाचं लक्षण आहे. कुणी आलं तर त्याचे विचार काय जिथेचे असेल वगैरे समजून घेतले पाहिजे, शांतपणाने त्याला दिलासा दिला पाहिजे. हे सगळं काम सौम्य प्रकृती करत असते. सौम्य, सात्विक, शुद्ध मार्गी, निकपट. कपट मनामध्ये जर असलं ना तर परमार्थ तर होणारच नाही, पण व्यवहार देखील शांततेनं होणार नाही. कारण सारखं कपटी माणसाला आपण बघितलं, कौरव पांडवांचं म्हणजे महाभारत जर पाहिलं असेल तर सर्व काही त्या कौरवांना असून त्या दुर्योधन दुःशासनांना त्या कपटाने असं काही घेरलेलं होतं त्या शकुनी मामांना की सुखाचं अन्न खाता येत नव्हतं. उत्तम जेवण जेवत असताना सुद्धा दुसऱ्याचा नाश कसा करायचा याच्याबद्दलची जी कलवत चालायची आणि त्या कपटी भावनेमुळे आहे ती परिस्थिती सुद्धा त्यांना सुख देत नव्हती. म्हणून खऱ्या अर्थाने शुद्ध मन असणं हे आवश्यक आहे. निष्कपट असं मन पाहिजे आणि निर्व्यसनी पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचं व्यसन जे आहे ते माणसाच्या अधःपाताला कारणीभूत होतं. शरीराचा नाश, पैशाचा नाश, इतरांना व्याप, त्यामुळे असं व्यसन नसावं. व्यसन जर लागायचं झालं ना तर ते देखील भक्तीचं व्यसन लागावं, ध्यानाचं व्यसन लागावं, भगवत प्रेमाचं व्यसन लागावं. एकदा मी स्वामीजींना म्हटलं होतं सहज बोलताना की दुसऱ्यासाठी झिजणं असं एकदा करावं असं वाटलं आणि दुसऱ्यासाठी झिजण्यातला आनंद मिळायला लागला, तो आनंद ग्रहण करण्याचं सामर्थ्य आलं, त्याची युक्ती कळली, म्हणजे तो मनुष्य तो आनंद घेण्यासाठी आपलं सारं जीवन दुसऱ्यासाठी व्यतीत करत असतो, तर ते एक प्रकारचं व्यसनच होतं असं वाटतं. तेव्हा स्वामीजी म्हणाले, बरोबर आहे, असं व्यसन जेव्हा माणसाला लागतं तेव्हा तो संत होतो. म्हणजे कोणतं व्यसन लागल्यानंतर माणसाचं काय होतं हे बघण्याजोगं आहे. दुसऱ्याच्या हितासाठी झिजणारा मनुष्य हळूहळू संतत्वाला पोचतो, देवत्वाला पोचतो. आणि दुसऱ्याचा नाश करणारा जो असतो त्याची स्थिती काय होते, ते रावणाचं जीवन आपण पाहिलंय की आपला तर नाश होतोच पण आपल्या संबंध राज्याचा, सगळ्या कुळाचा, अनेक पिढ्यांचा नाश व्हायला कारणीभूत होतो. हे सगळं उघड उघड दिसत असताना देखील मनुष्य असा का वागतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये. आणि त्याला भगवंतानी म्हटलेलं आहे, अश्रद्धदाना पुरुषा. जे संत सांगून गेले, भगवंत सांगून गेले, त्याच्यावर विश्वास नाही लोकांचा. शेजारचा मनुष्य काय म्हणतो, शेजारच्या विमलाबाई कमलाबाई काय म्हणतात, ह्याच्यावर आपला विश्वास आहे काही त्यांनी सांगितलं तरी. पण तो भगवंतानी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपले जीवन जगायला पाहिजे असं होत नाही. आणि मनुष्य आपणच आपल्या करणीनं दुःखाचं जीवन जगत असतो. मग वासना तृप्त सकोण, सौम्य, सात्विक, शुद्ध मार्गी, निकपट, निर्व्यसनी, अनापेक्षी, फार महत्वाचं लक्षण आहे. कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नसणं अशी एक तरी व्यक्ती आहे. बाहेरच्या कडून अपेक्षा नसेल पण निदान घरच्या माणसांच्या कडून तरी. मी पैसे मिळवतो तेव्हा घरच्या लोकांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे. मी घरातला करता आहे तेव्हा इतरांनी मी म्हणतो ते ऐकलं पाहिजे. वस्तुतः असं नाहीये. भगवंताने आपल्याकडे जी कर्तव्य दिलेली आहेत ती कर्तव्य आपण करायची आहेत आणि त्याच्यापासून अलिप्त राहायचंय. अपेक्षा कुणाकडूनच नाही. मग अपेक्षा भंगाचं दुःख होत. म्हणून निरपेक्ष राहणं, ज्याचा अर्थ आपलं कर्म उत्तम तऱ्हेनं केल्यानंतर कशाची अपेक्षा कुणाकडूनही न धरता पुन्हा अलिप्त राहणं. म्हणून असा अनापेक्षी जो असेल, खरं म्हणजे त्याच्यापासून त्या व्यक्तीलाच आनंद असतो. कुणी जर विचारलं काय पाहिजे काय नको, दुसऱ्याने तुमचं काय करावं काय नको, जोपर्यंत हातपाय हलतायत सगळं काही चाललेलं आहे तो पण दुसऱ्याने आपल्यासाठी काही करावं अशी अपेक्षाच असता कामा नये. हा उद्या काही कारणाने वृद्धपणामुळे म्हणा, आजारपणामुळे मनुष्य अंतरावर पडला, मग दुसऱ्याची सेवा घ्यावी लागते, ती देखील नाही लाजानं. परंतु शक्यतो आपलं स्वावलंबी जीवन असणं, जे काही आपलं आहे त्याच्यामध्ये आपलं भागवणं
आणि कसल्याच बाबतीमध्ये कोणत्याच बाबतीमध्ये अपेक्षा न ठेवणं असं जीवन असेल तो मनुष्य आनंदात राहतो. ज्यांना अनापेक्षी म्हटलंय लोकसंग्रही, आणि असा जर अनापेक्षा असेल तरच लोकसंग्रह होतो. नाही तर येणाऱ्या लोकांकडून आपल्याकडे सहज आधी यायला पाहिजे, त्याच्यासाठी अनेक गुण आपल्याजवळ असं पाहिजे तर लोक येतील. तुमच्याजवळ जर काहीच नसेल तर लोक कशासाठी तुमच्याकडे येतील? पैसे नसतील अपेक्षा आहे असं नाही, पण निदान दोन शब्द गोडी बोलाल, प्रेम तुमच्याकडून निदान मिळेल, त्या प्रेमाला तर पैसे पडत नाहीत. कुणी आलं तर त्याच्याशी प्रेमानं दोन शब्द बोलणं, त्याची चौकशी करणं, एवढं करणारी देखील माणसं आज जगात सापडत नाही. आणि म्हणून लोकसंग्रह जर करायचा असेल तर कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्याजवळ जे आहे ते त्यांच्या उपयोगाला कसं येईल ही दृष्टी जर असेल तर लोकसंग्रह होऊ शकतो. म्हणून लोकसंग्रही आज जवळ रुजुता मनाचा सरळपणा अर्जुनाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्याचा स्वभाव आर्जवी होता, रुजुता होती. आत बाहेर काही नाही, कपट नाही. जे आत तेच बाहेर, आणि जे आत तेच बाहेर म्हणजे आतच चांगलं असल्यामुळे सहजच ते बाहेर पडत आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हटलंय. आत जर तुमचा चांगलं असेल तर ते सहज बाहेर येत. त्यामुळे त्यांनी म्हटलं आर्जव आणि सख्य सर्वही प्राणी मात्र असे. सर्व प्राणी मात्रांच्या बरोबर सख्य आहे, कसाही व्यक्ती असो. म्हणून आपण जसं म्हटलं की एखादा एखादा गुण आला की त्याच्या जोडी नाही सगळे गुण असतात, अपेक्षाच नाही असं म्हटल्यानंतर सर्व प्राणी पात्राबरोबर सख्य सहजच आहे. इकडे काहीच कुणाकडून मागणं नाहीये. आणि सर्व प्राणी मात्रामध्ये एक भगवंतच आहे असा जर बोध असेल तर सहजच सगळ्याकडे सख्य आहे. आणि प्रत्येकाची बाहेरची प्रकृती आहे, त्या प्रकृतीचा अंदाज आलेल्या असल्यामुळे त्या तऱ्हेनं त्या प्रत्येक व्यक्ती कशी वागायची त्याच्याशी असं बोलूनच आपण ठरवतो. जसं आपण बघतो मिरची असली तर तिखट आहे, लिंबू असेल तर आंबट आहे, मीठ खारट आहे. मीठ खारट कसं असं न म्हणता ते खारटच आहे गृहित धरून आपण त्याच्याशी किती संपर्क ठेवायचं ते ठरवायचं आहे. तसं एखादी व्यक्तीमध्ये दोष असतील पण ते गृहित धरून त्याच्याशी आपण कितपत संपर्क ठेवला असता त्यालाही आनंदाचा होईल आणि आपल्यालाही आनंदाचा होईल हे बघायला पाहिजे. मग गुणग्राही आहे, मित्रपणे परहितकारी, सर्वांच्याशी मैत्री असल्यामुळे परहितकारी, त्या दुसऱ्याचं हित व्हावं अशीच प्रत्येक गोष्ट करणार आहे. वाङ माधुर्य, वाणीचं माधुर्य आहे. परशोकहारी, संतांच्याकडे मंडळी येतात बहुधा चांगलं असलं म्हणजे येत नाही फारशी. जेव्हा काही आपत्ती येते आणि ते शोकात बुडतात त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून संतांच्या ठिकाणी येतात. अशा वेळेला नुसतं गोड बोलणं नव्हे तर त्याला त्या परिस्थितीचं आकलन करून देणं, विचाराने विवेकाने येणारी परिस्थिती स्वीकारायला त्याच्या मनाची तयारी करणं हे आवश्यक असतं. तर परशोकहारी ह्याचा अर्थ ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो, जन्माला आला तो जाणारच आहे, प्रारब्धानुसार काही भोग भोगावे लागणार आहे ते आनंदाने भोगावे, असं त्या परिस्थितीमध्ये त्याला धैर्य कसं देता येईल, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या मनाची तयारी कशी करता येईल असं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. संशय छेदक विशाळ वक्ता, विवादरहित संवादी, तो संवाद करतो पण जिथं कुठं वाद होणार आहे असं वाटत असेल त्या ठिकाणी संवाद ते संपवून टाकतात. त्यांना वाद नको असतो कारण वाद घालून काही उपयोग नसतो. येणाऱ्या व्यक्तीला काही ग्रहण करायचं असेल तर सांगता येतं, पण त्याला वादच जर घालायचं असेल तर सांगण्याजोगं काही नसतं, त्याच्यात आपली शक्ती वेळ वाया घालवण्यातही अर्थ नसतो. म्हणून ही मंडळी विवादरहित संवादी, संघरहित निरोपाधी, अनेक उपाधी जरी उभ्या केल्या तरी त्याच्यात सापडत नाही, संघरहित असतात, दुराशा रहित, कोणती दुरी आशा वाईट आशा त्यांच्या मनामध्ये नसते, अक्रोधी असतात, समज असल्यामुळे सहजच क्रोध नसतो, निर्दोष निर्मत्सरी, कोणताच दोष नसतो आणि मत्सर नसतो. मत्सरी सुद्धा अहंकाराच्या पोटीच येतो आणि दुसऱ्याशी एक कॉम्पिटेटिव्ह सेन्स ज्याला आपण म्हणतो अशी भूमिका असली की जे त्याच्याजवळ आहे ते माझ्याजवळ नाही ह्याच्यातून मत्सर येतो, त्यामुळे हा देखील त्यांच्यामध्ये येत नाही. अशा तऱ्हेचं विमळ ज्ञान असलेले, निश्चयात्मक असलेले, समाधानी भजक, सिद्ध असवनी साधक, पूर्ण झालेले आहे ते साधना चालू आहे. नाही तर पुष्कळ मंडळी असं जर म्हटलं की मी झालोच आहे आता काय करायची साधना करून, असं नाही. सिद्ध आहेत तरी साधना करतायत आणि साधन रक्षी म्हटलंय. त्याचं कारण आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना सद्गुरु साधना जर करत नसतील तर शिष्य कशाला साधना करतो? तेव्हा सद्गुरु देखील आपल्या साधनेची निगडीत असतात, ते कधी साधना सोडत नाही.
अशा तऱ्हेचे सुखरूप संतोषरूप आनंदरूप असं सगळं वर्णन या समासात समर्थाने केलेलं आहे. असा निस्फुर वितरागी आणि शेवटच्या ह्याच्यात शेवटी ते म्हणतात असो वायसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. नुसते हे गुण वाचताना देखील आपली दमछाक होती मग ते आपल्या अंगात कसे मुरवायचे ते बघावे. हे उत्तम गुण आहेत पण त्याच्यासाठी अभ्यासाया निरूपण अल्प मात्र बोलिले याचा अभ्यास करावा. म्हणून मी थोडस सांगितल्याचं समर्थ म्हणतात जे ऐकताना धाप लागते ते समर्थांच्या दृष्टीनं थोडक्यात सांगितलेले आहे आणि म्हणून ते म्हणतात रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणासन चले उपाय काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. रूप लावण्य हे मुळात आलेलं असतं पण आगंतुक गुण हे मात्र मिळवायचे असतात. म्हणून ते म्हणतात ही विद्या सर्वत्रांपाशी असावी परी विरक्त पुरुषे अभ्यासावी. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतकस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्तिरचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथसंप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे, तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल. त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले. त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे, दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बाला शार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार, नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकं निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। आपल्या गावातल्या शेतकऱ्याचा बैल स्वामींशी मनुष्यवाणीत बोलला आणि त्यांनी स्वामी चरणांशी आपल्या सर्व भक्तिभावना प्रकट केल्या, तेव्हा स्वामींनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला त्याचा पूर्वजन्म सांगितला, मोक्षाचा क्षण जवळ आल्याचं सांगितलं। ही बातमी गावभर झाली, अवघ्या पंचक्रोशीला कळली आणि लोक भक्तिभावानी स्वामींभोवती गोळा झाले, त्यांची पूजा करू लागले। श्री दत्तात्रय स्वामींच्या रूपात मंगळ वेढ्यापाशी प्रकट झाले आहेत ही बातमी सर्वत्र पसरली। मंगळ वेढ्याचे लोक स्वामींना गावात चला असा आग्रह करू लागले। स्वामींनी त्यांना सांगितलं, वेळ झाली की मी येईन। मंगळ वेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली थांबले आहेत, ह्या पाठीमागे काही कारणं असतील अशी भक्तांनी स्वतःशी समजूत करून घेतली। लोक मात्र पहाटेपासून स्वामींभोवती फेर धरू लागले, स्वामींना प्रदक्षिणा घालू लागले, पूजा करू लागले। तो शेतकरी शेतावर जाताना आणि घरी परतताना स्वामींपाशी थांबायचा, त्याचा बैल तर स्वामींभोवती 21 प्रदक्षिणा घालायचा, स्वामींपुढे आपले पुढचे दोन पाय खाली वाकवत माथा झुकवायचा, मनुष्यवाणीत बोलायचा, स्वामी तुमची कृपा असू दे। बैलाच्या मुखातून शब्द प्रकट होतात याचं सर्वांनाच आश्चर्य वाटायचं। शेतकरी तर स्वामी दर्शनासाठी व्याकुळ व्हायचा, दिवसभर शेतात राबायचा, परंतु लक्ष स्वामींकडे केंद्रित झालेलं असायचं। स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळायचं। त्यावर्षी शेतकऱ्याच्या शेतात धान्याच्या राशी पडल्या, इतकं पीक कधीच आलं नव्हतं। बैलाचा मोक्ष क्षण जवळ आला होता। त्या दिवशी संध्याकाळी शेतावरून परतताना शेतकरी आणि बैल स्वामींपाशी आले, बैलांनी 21 प्रदक्षिणा घातल्या। आश्चर्य म्हणजे बैल तेजपुंज होत गेला, 21वी प्रदक्षिणा संपली। बैलाने आपले पुढचे पाय स्वामी चरणांपाशी ठेवून माथा टेकवला आणि एकदम घुमू लागला। स्वामींनी आपला उजवा हात बैलाच्या कपाळावर ठेवला आणि म्हणाले, वृषभा तू मुक्त झालास। त्या क्षणी तो बैल स्वामी चरणांपाशी कोसळला आणि गतप्राण झाला। बैलाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली, क्षणभर स्वामींपाशी रेंगाळली आणि आकाशाच्या दिशेने निघून गेली। ते अभूतपूर्व दृश्य पाहून लोकांनी स्वामींचा जय जयकार केला। स्वामींनी स्वतः खड्डा खणून बैलाला मूठमाती दिली तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। बैल जरी पशु यौनीत असला तरी त्याची स्वामी भक्ती माणसांसारखीच उत्कट होती। स्वामींच्या भोवती हिमालयात तो हरणाच्या रूपात बागडत होता। बैलाचा जन्म अखेरचा होता म्हणून तर मंगळ वेढ्याच्या वाटेवर स्वामी 21 दिवस थांबले आणि बैलाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवलं, त्याला मोक्ष दिला। त्यानंतर स्वामींनी ठरवलं की आपण आता मंगळ वेढ्यात प्रवेश करायचा, एक तप राहायचं, लोकांचा उद्धार करायचा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, 19 मे. भगवंताचं प्रेम वाढवण्याची कृती करावी. जगात देवाणघेवाण हा नियमच आहे. लाकडाचे दोन तुकडे जोडायचे असतील तर प्रत्येकाचा थोडा थोडा भाग तासून नंतर एकमेकात बसवतात आणि मग उत्तम रीतीने सांधा बसतो. त्याप्रमाणे प्रत्येक माणसाने आपापले दोष जर थोडे थोडे तासून टाकले तर परस्पर प्रेमाचा सांधा खात्रीने उत्तम बसेल. याकरता विचाराने आणि काळजीने वागणं जरूर आहे. घरामध्ये काय किंवा बाहेर काय, प्रेमाचा धाक असावा, भीतीचा धाक असू नये. जसं आई आणि मुलांचं प्रेम असतं तसं भगवंताचं प्रेम लावावं आणि त्याप्रमाणे आपण वर्तन ठेवावं. असा नियम आहे की ज्याला आतबाहेर भगवंताचं प्रेम आलं तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो. भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे, ते ज्याला लाभेल तो भाग्याचा खरा. एक भगवंताचं प्रेम लागलं की वाणीमध्ये सर्व चांगले गुण येतात. पुस्तकं वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही. भगवंताचं प्रेम वाढलं की ती आपोआप कळू लागते. एखाद्या माणसाचं तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असून सुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही, त्याचप्रमाणे आतमध्ये भगवंताचं प्रेम असून सुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही. तोंड बरं व्हायला जसं प्रथम औषध घ्यावं, त्याचप्रमाणे नामाची गोडी यायला आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी. ही प्रपंचाची आसक्ती सोडणं किंवा कमी करणं हे फार कठीण काम आहे. त्याकरता भगवंताबद्दल आपलेपणा, अनुसंधान आणि सत्संग हेच तीन उपाय आहेत. भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे, म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधनं असली पाहिजेत, ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपलं साधन करील. पण या सर्व साधनांच्या मध्ये भगवंताचं प्रेम हे सर्वसामान्य असलं पाहिजे. भगवंताचं प्रेम हे कोणत्याही साधनाचा प्राण आहे. ते प्रेम मागण्यासाठी रोज भगवंताची प्रार्थना करावी. ज्याला भगवंताचं प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल. खरोखर भगवंताचं प्रेम एकदा चिकटलं की त्याच्या आड दुसरं काहीही येऊ शकत नाही. भगवंताच्या नामाला नीती हे पथ्य आहे. ते सांभाळून जो वागेल त्याचं भगवंतावर प्रेम वाढेल. भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा, प्रेम ठेवा. भगवंत हा कष्टसाध्य नसून सुलभ साध्य आहे. जो हीनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्याला सुद्धा मिळणारा असा भगवंत आहे. ज्याला भगवंताचं प्रेम यावं असं वाटतं त्याने नाम घेणं हाच एक मार्ग आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, ऐकूयात संगीतकार बाळ बर्वे यांच्या संगीत रचनेतलं शाहीर राम जोशी यांचं हे पद. स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची गीतरचना. संगीत आहे गोविंदराव अग्नी यांचं आणि स्वर आहे विश्वनाथ बागुल यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महडगावाती महसूर वरद विनायकाच तीत एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या

यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना. आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः। थरथर कापणाऱ्या दीनवदन मनुष्यरूपी व्यक्तीला पाहून श्रीकृष्णाने विष्णूंना सर्व माहिती विचारली। त्यावर विष्णूने पुरुषोत्तमाला म्हटलं, सर्व 12 महिन्यांना आपापले स्वामी असतात आणि शुभ कार्यांना ते उचित असतात, पण या अधिक मासाला काहीच मान नाही। सर्व महिने त्याची चेष्टा करतात, लोक त्याला मलमास म्हणतात। शुभ कार्याला तो वर्ज्य आहे, त्यामुळे तो फारच हीन दीन झाला आणि मला वैकुंठात शरण आला। पण याचं दुःख तूच दूर करू शकशील म्हणून मी याला इथे घेऊन आलो आहे, तरी याचा उद्धार व्हावा। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, हे विष्णू, आपण फार चांगलं केलं। आपण ज्याचा स्वीकार केलात त्याचा मीही स्वीकार करतो। यापुढे या मासाला माझंच नाव पुरुषोत्तम हे दिलं जाईल। याला सर्व महिन्यात मी श्रेष्ठ करतो। माझं सर्व ऐश्वर मी आत्ताच याला देतो। तसंच हा मजसमान होईल आणि पवित्र मानला जाईल, पूज्य होईल। सर्व महिन्यात लोक स्वार्थाने सकाम उपासना करतात, यज्ञाधिक करतात, स्वर्ग भोगतात, परत जन्माला जातात। पण या महिन्यात जो कोणी सकाम किंवा निष्काम भावनेने दानादी व्रत करील, त्याचा परिणाम म्हणून माझ्या निजधामाला तो प्राप्त होईल आणि त्यांना मोक्ष मिळेल। इतकंच नाही तर या मासात जो माझी पूजा करील तो भक्तही मजला प्राप्त होईल। जे लोक याचा तिरस्कार करतील त्यांना अत्यंत दुःख प्राप्त होईल। आणि जे स्नान, दान, उपोषण, व्रत, नामस्मरण, पूजन इत्यादी सत्कर्म या मासात करतील त्यांना महद्भाग्य प्राप्त होईल। श्रीकृष्णाचा असा वर मलमासाला प्राप्त झाला। तेव्हा विष्णू परत त्याला घेऊन वैकुंठाला आला आणि अधिक मासाला त्याने वैकुंठात राहायला स्थान दिलं। असं सांगून श्रीकृष्ण पांडवांना म्हणाला, तुम्ही वनवासात आल्यापासून पुरुषोत्तम मास एक दोनदा येऊन गेला, पण तुम्ही दुःखात असल्यामुळे तुम्हाला त्याची आठवण झाली नाही। तुम्ही जर त्या मासात व्रत केलं असतं तर तुमचं दुःख टळलं असतं। तसंच द्रौपदीच्या बाबतीत पूर्वजन्मी जी घटना घडली त्यामुळेही तिला दुःख प्राप्त झालं आहे। ते चरित्र मी तुम्हाला सांगतो, असं म्हणून कृष्णाने पुढे सांगण्यास सुरुवात केली। ओम नमो भगवते वासुदेवाय।

नाही तुम्हास समजला, तयासी तुम्ही काय करावे, प्रारब्ध म्हणोनी स्वस्थ रहावे, दैव असेल तैसे आघवे, घडोन येते सहजची अदृष्टींचे फळ संपूर्ण।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण तिसरा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, रोज फक्त एकच धान्य शिजवून खावं, उदाहरणार्थ ताक आणि भात, दूध साखर आणि गहू किंवा साबुदाणा खीर असे. मासांती दाम्पत्याला भोजनाला बोलवावं, शिवाय ते धान्य 1 किलो तरी दान म्हणून त्यांना द्यावं. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा. तबला साथ पंडित सुरेश तळवलकर. संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन.

तवशी कानडा ह्या लागाचं नाव. सगळे लोक मालकवश आणि व कानडा घातात, मी दोन्ही मिक्स करून घातो, मध्ये डॅश असतो.

个人文人说完才来就说爱从来应该是不能我就忘记了本身这三年前4年前咋做都你在开干的来说大家

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राम मराठे यांनी गायलेला राग कौशी कानडा, तबला साथ पंडित सुरेश तळवलकर, संवादिनी पंडित गोविंदराव पटवर्धन. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. ऐकूया राणा पवार यांची गीतरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे ज्योत्सना भोळे यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया भारा तांबे यांची गीतरचना, संगीत दशरथ पुजारी यांचं आणि स्वर माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा

उत्तर महा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आता ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया शिवदास महाराजांची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.
1: श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज 11:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज 11:45. याचं पुनःप्रसारण 6:30.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोतेहो, ऐकूयात स्वामी श्रीकांतानंद यांची पदरचना. संगीत आहे मिलिंद गुणे यांचं आणि स्वर आहे ऋषिकेश रानडे आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे दत्तप्रसाद रानडे यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तिसुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ श्रीमद दासबोधातला दुसरा दशक आणि समास आठवा आपण पाहतो आहोत. सद्विद्या निरूपण पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरू भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे. तर तसं ते बदलणार नाही, परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावह होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून सौम्य सात्विक शुद्ध मार्गी वितरागी वैराग्य पूर्ण पाहिजे, सौम्य पाहिजे. काहींची प्रकृती रुद्र असते, उग्र असते, की त्यांच्या संगतीत जायला देखील नको वाटत. आणि सौम्य प्रकृती हे सात्व गुणाचं लक्षण आहे. कुणी आलं तर त्याचे विचार काय जिथेचे असेल वगैरे समजून घेतली पाहिजे, शांतपणाने त्याला दिलासा दिला पाहिजे. हे सगळं काम सौम्य प्रकृती करत असते. सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट कपट मनामध्ये जर असलं ना तर परमार्थ तर होणारच नाही, पण व्यवहार देखील शांततेने होणार नाही. कारण सारखं कपटी माणसाला आपण बघितलं, कौरव पांडवांचं म्हणजे महाभारत जर पाहिलं असेल तर सर्व काही त्या कौरवांना असून त्या दुर्योधन दुःशासनांना त्या कपटाने असं काही घेरलेलं होतं त्या शकुनी मामाना की सुखाचं अन्न खाता येत नव्हतं. उत्तम जेवण जेवत असताना सुद्धा दुसऱ्याचा नाश कसा करायचा याच्याबद्दलची जी कलवत चालायची, आणि त्या कपटी भावनेमुळे आहे ती परिस्थिती सुद्धा त्यांना सुख देत नव्हती. पण खऱ्या अर्थाने शुद्ध मन असणं हे आवश्यक आहे. निष्कपट असं मन पाहिजे आणि निर्व्यसनी पाहिजे. कोणत्याही तऱ्हेचं व्यसन जे आहे ते माणसाच्या अधःपाताला कारणीभूत होतं, शरीराचा नाश, पैशाचा नाश, इतरांना व्याप. त्यामुळे असं व्यसन नसावं. व्यसन जर लागायचं झालं ना तर ते देखील भक्तीचं व्यसन लागावं, ध्यानाचं व्यसन लागावं, भगवत प्रेमाचं व्यसन लागावं. एकदा मी स्वामीजींना म्हटलं होतं सहज बोलताना की दुसऱ्यासाठी झिजणं असं एकदा करावं असं वाटलं आणि दुसऱ्यासाठी झिजण्यातला आनंद मिळायला लागला, तो आनंद ग्रहण करण्याचं सामर्थ्य आलं, त्याची युक्ती कळली, म्हणजे तो मनुष्य तो आनंद घेण्यासाठी आपलं सारं जीवन दुसऱ्यासाठी व्यतीत करत असतो, तर ते एक प्रकारचं व्यसनच होतं असं वाटतं. तेव्हा स्वामीजी म्हणाले बरोबर आहे, असं व्यसन जेव्हा माणसाला लागतं तेव्हा तो संत होतो. म्हणजे कोणतं व्यसन लागल्यानंतर माणसाचं काय होतं हे बघण्याजोगं आहे. दुसऱ्याच्या हितासाठी झिजणारा मनुष्य हळूहळू संतत्वाला पोचतो, देवत्वाला पोचतो. आणि दुसऱ्याचा नाश करणारा जो असतो त्याची स्थिती काय होते ते रावणाचं जीवन आपण पाहिलंय की आपला तर नाश होतोच पण आपल्या संबंध राज्याचा सगळ्या कुळाचा अनेक पिढ्यांचा नाश व्हायला कारणीभूत होतो. हे सगळं उघड उघड दिसत असताना देखील मनुष्य असा का वागतो असा अर्जुनाचा प्रश्न आहे भगवद्गीतेमध्ये. आणि त्याला भगवंतानी म्हटलेलं आहे अश्रद्धदाना पुरुषा, जे संत सांगून गेले भगवंत सांगून गेले त्याच्यावर विश्वास नाही लोकांचा. शेजारचा मनुष्य काय म्हणतो, शेजारच्या विमलाबाई कमलाबाई काय म्हणतात ह्याच्यावर आपला विश्वास आहे काही त्यांनी सांगितलं तरी, पण तो भगवंतानी जे सांगितलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवून आपले जीवन जगायला पाहिजे. असं होत नाही आणि मनुष्य आपणच आपल्या करणीनं दुःखाचं जीवन जगत असतो. मग वासना तृप्त सकोण सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट निर्व्यसनी अनापेक्षी, फार महत्वाचं लक्षण आहे. कोणाकडूनही कसलीही अपेक्षा नसणं अशी एक तरी व्यक्ती आहे. बाहेरच्या कडून अपेक्षा नसेल पण निदान घरच्या माणसांच्या कडून तरी. मी पैसे मिळवतो तेव्हा घरच्या लोकांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे. मी घरातला करता आहे तेव्हा इतरांनी मी म्हणतो ते ऐकलं पाहिजे. वस्तुत असं नाहीये. भगवंतांनी आपल्याकडे जी कर्तव्य दिलेली आहेत ती कर्तव्य आपण करायची आहेत आणि त्याच्यापासून अलिप्त राहायचंय. अपेक्षा कुणाकडूनच नाही, मग अपेक्षा भंगाचं दुःख होत. म्हणून निरपेक्ष राहणं याचा अर्थ आपलं कर्म उत्तम तऱ्हेनं केल्यानंतर कशाची अपेक्षा कुणाकडूनही न धरता पुन्हा अलिप्त राहणं. म्हणून असा अनापेक्षी जो असेल खरं म्हणजे त्याच्यापासून त्या व्यक्तीलाच आनंद असतो. कुणी जर विचारलं काय पाहिजे काय नको, दुसऱ्याने तुमचं काय करावं काय नको, जोपर्यंत हात पाय हलतायत सगळं काही चाललेलं आहे तो पण दुसऱ्याने आपल्यासाठी काही करावं अशी अपेक्षाच असता कामा नये. हा उद्या काही कारणाने वृद्धपणामुळे म्हणा आजारपणामुळे मनुष्य अंतरावर पडला मग दुसऱ्याची सेवा घ्यावी लागते ती देखील नाही लाजानं.
परंतु शक्यतो आपलं स्वावलंबी जीवन असणं, जे काही आपलं आहे त्याच्यामध्ये आपलं भागवणं आणि कसल्याच बाबतीमध्ये कोणत्याच बाबतीमध्ये अपेक्षा न ठेवणं असं जीवन असेल तो मनुष्य आनंदात राहतो. ज्यांना अनापेक्षी म्हटलंय लोकसंग्रही, आणि असा जर अनापेक्षा असेल तरच लोकसंग्रह होतो. नाही तर येणाऱ्या लोकांकडून आपल्याकडे सहज आधी यायला पाहिजे, त्याच्यासाठी अनेक गुण आपल्याजवळ असायला पाहिजे, तर लोक येतील. तुमच्याजवळ जर काहीच नसेल तर लोक कशासाठी तुमच्याकडे येतील? पैसे नसते अपेक्षा आहे असं नाही, पण निदान दोन शब्द कोणी बोलाल, प्रेम तुमच्याकडून निदान मिळेल, त्या प्रेमाला तर पैसे पडत नाहीत. कुणी आलं तर त्याच्याशी प्रेमानं दोन शब्द बोलणं, त्याची चौकशी करणं, एवढं करणारी देखील माणसं आज जगात सापडत नाही. आणि म्हणून लोकसंग्रह जर करायचा असेल तर कुणाकडूनही कसलीही अपेक्षा न ठेवता माझ्याजवळ जे आहे ते त्यांच्या उपयोगाला कसं येईल ही दृष्टी जर असेल तर लोकसंग्रह होऊ शकतो. लोकसंग्रही आज जवळ रुजुता मनाचा सरळपणा, अर्जुनाच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्याचा स्वभाव आर्जवी होता, रुजुता होती. आत बाहेर काही नाही, कपट नाही, जे आत तेच बाहेर, आणि जे आत तेच बाहेर म्हणजे आतच चांगलं असल्यामुळे सहजच ते बाहेर पडत आहे. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असं म्हटलंय. आत जर तुमचा चांगलं असेल तर ते सहज बाहेर येत. त्यामुळे त्याने म्हटलं आर्जव आणि सख्य सर्वही प्राणी मात्र असे. सर्व प्राणी मात्रांच्या बरोबर सख्य आहे, कसाही व्यक्ती असो. म्हणून आपण जसं म्हटलं की एखादा गुण आला की त्याच्या जोडीने सगळे गुण असतात, अपेक्षाच नाही असं म्हटल्यानंतर सर्व प्राणी पात्राबरोबर सख्य सहजच आहे. इकडे काहीच कुणाकडून मागणं नाहीये, आणि सर्व प्राणी मात्रामध्ये एक भगवंतच आहे असा जर बोध असेल तर सहजच सगळ्याकडे सख्य आहे. आणि प्रत्येकाची बाहेरची प्रकृती आहे, त्या प्रकृतीचा अंदाज आलेल्या असल्यामुळे त्या तऱ्हेनं त्या प्रत्येक व्यक्ती कशी वागायची त्याच्याशी असं बोलूनच आपण ठरवतो. जसं आपण बघतो मिरची असली तर तिखट आहे, लिंबू असेल तर आंबट आहे, मीठ खारट आहे. मीठ खारट कसं असं न म्हणता ते खारटच आहे गृहित धरून आपण त्याच्याशी किती संपर्क ठेवायचा ते ठरवायचं आहे. तसं एखादी व्यक्तीमध्ये दोष असतील पण ते गृहित धरून त्याच्याशी आपण कितपत संपर्क ठेवला असता त्यालाही आनंदाचा होईल आणि आपल्यालाही आनंदाचा होईल हे बघायला पाहिजे. मग गुणग्राही आहे, मित्रपणे परहितकारी, सर्वांच्याशी मैत्री असल्यामुळे परहितकारी, त्या दुसऱ्याचं हित व्हावं अशीच प्रत्येक गोष्ट करणार आहे. वाण माधुर्य, वाणीचं माधुर्य आहे. परशोकहारी, संतांच्याकडे मंडळी येतात बहुधा चांगलं असलं म्हणजे येत नाही फारशी. जेव्हा काही आपत्ती येते आणि ते शोकात बुडतात, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून संतांच्या ठिकाणी येतात. अशा वेळेला नुसतं गोड बोलणं नव्हे तर त्याला त्या परिस्थितीचं आकलन करून देणं, विचारांनी विवेकानी येणारी परिस्थिती स्वीकारायला त्याच्या मनाची तयारी करणं हे आवश्यक असतं. तर परशोकहारी ह्याचा अर्थ ज्याला अंडरस्टँडिंग म्हणतो, जन्माला आला तो जाणारच आहे, प्रारब्धानुसार काही भोग भोगावे लागणार आहे, ते आनंदाने भोगावे असं त्या परिस्थितीमध्ये त्याला धैर्य कसं देता येईल, त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्याच्या मनाची तयारी कशी करता येईल असं करण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ असतं. संशय छेदक विशाळ वक्ता, विवादरहित संवादी, तो संवाद करतो पण जिथं कुठं वाद होणार आहे असं वाटत असेल त्या ठिकाणी संवाद ते संपवून टाकतात. त्यांना वाद नको असतो, कारण वाद घालून काही उपयोग नसतो. येणाऱ्या व्यक्तीला काही ग्रहण करायचं असेल तर सांगता येतं, पण त्याला वादच जर घालायचं असेल तर सांगण्याजोगं काही नसतं, त्याच्यात आपली शक्ती वेळ वाया घालवण्यातही अर्थ नसतो. म्हणून ही मंडळी विवादरहित संवादी, संघरहित निरोपाधी, अनेक उपाधी जरी उभ्या केल्या तरी त्याच्यात सापडत नाही, संघरहित असतात. दुराशा रहित, कोणती दुरी आशा वाईट आशा त्यांच्या मनामध्ये नसते. अक्रोधी असतात, समज असल्यामुळे सहजच क्रोध नसतो. निर्दोष निर्मत्सरी, कोणताच दोष नसतो आणि मत्सर नसतो. मत्सरी सुद्धा अहंकाराच्या पोटीच येतो आणि दुसऱ्याशी एक कॉम्पिटेटिव्ह सेन्स ज्याला आपण म्हणतो अशी भूमिका असली की जे त्याच्याजवळ आहे ते माझ्याजवळ नाही ह्याच्यातून मत्सर येतो, त्यामुळे हा देखील त्यांच्यामध्ये येत नाही. अशा तऱ्हेचं विमळ ज्ञान असलेले, निश्चयात्मक असलेले, समाधानी, भजक, सिद्ध असोनी साधक, पूर्ण झालेले आहे ते साधना चालू आहे. नाही तर पुष्कळ मंडळी असं जर म्हटलं की मी झालोच आहे आता काय करायची साधना करून, असं नाही. सिद्ध आहेत तरी साधना करतायत आणि साधन रक्षी म्हटलंय. त्याच कारण आपल्याकडे येणाऱ्या मंडळींना सद्गुरु साधना जर करत नसतील तर शिष्य कशाला साधना करतो?
तेव्हा सद्गुरु देखील आपल्या साधनेची निगडीत असतात, ते कधी साधना सोडत नाही. अशा तऱ्हेचे सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप असं सगळं वर्णन या समासात समर्थांनी केलेलं आहे. असा निस्फुर वितरागी आणि शेवटच्या ह्याच्यात शेवटी ते म्हणतात, असो वायसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण. नुसते हे गुण वाचताना देखील आपली दमछाक होती, मग ते आपल्या अंगात कसे मुरवायचे ते बघावे. हे उत्तम गुण आहेत, पण त्याच्यासाठी अभ्यासाया निरूपण अल्प मात्र बोलिले, याचा अभ्यास करावा. मग मी थोडस सांगितल्याचं समर्थ म्हणतात, जे ऐकताना धाप लागते ते समर्थांच्या दृष्टीनं थोडक्यात सांगितलेले आहे. आणि म्हणून ते म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणासन चले उपाय, काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची. रूप लावण्य हे मुळात आलेलं असतं, पण आगंतुक गुण हे मात्र मिळवायचे असतात. म्हणून ते म्हणतात, ही विद्या सर्वत्रांपाशी असावी, परी विरक्त पुरुषे अभ्यासावी. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

आता ऐकूया दादा जोशी यांची गीतरचना. संगीत श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे चित्रा आपटे आणि सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.
1: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आरती अंकलीकर.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
0: श्रोते हो, आता ऐकूया स्वामी ब्रह्मानंद यांची भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: कूर्म पुराणाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये 51 अध्याय आहेत, दुसऱ्या भागामध्ये 44 अध्याय आहेत. दुसरा भाग म्हणजे द्वितीय भाग या पुराणाचा पूर्ण, याचं नाव या ठिकाणी असं दिलंय, ईश्वर गीता. दासबोधाची प्रस्तावना जर आपण वाचली तर या प्रस्तावनेमध्ये समर्थांनी अनेक गीता आहेत असं वर्णन केलंय. पांडव गीता, ईश्वर गीता, योग गीता, या अनेक गीतांपैकी एक भगवद्गीता आम्हास माहीत आहे. पण अशा अनेक गीता आहेत. समर्थ पहिल्याच समासामध्ये म्हणतात की या सगळ्या गीता, वेद, उपनिषद, स्मृतिग्रंथ या सगळ्याचं वाचन करून या सर्व ग्रंथांची संमती आणि मुख्यतः आत्मप्रचिती या सर्वांनी मी हा दासबोध आपल्याला निवेदन करतो आहे. तर भगवद्गीते व्यतिरिक्त या इतर गीता तर बघायला मिळणार नाहीत. या निमित्तानं ईश्वर गीता म्हणजे नक्की काय प्रकार आहे तो पाहायला आपल्याला निश्चितपणे मिळेल. कूर्म पुराणाच्या पहिल्या अध्यायामध्ये कूर्मावतारासाठी जे समुद्र मंथन झालं त्याची पहिली कथा आली आहे. ज्यायोगे भगवान विष्णू कूर्म रूपामध्ये या समुद्र मंथनाला आधार देते झाले आणि नंतर हे समुद्र मंथन झाल्यानंतर कूर्म रूपात असणाऱ्या या भगवंतांना तिथे सर्व जमा झालेल्या ऋषी मुनी तपस्वी लोकांनी अनेक प्रश्न विचारले, अनेक कुतूहल विचारली आहेत. मग त्याला भगवंतांनी उत्तर दिलं आहे. त्याच्यामध्येच मग हे कूर्म पुराण महात्म्य सुद्धा आलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये ब्रह्मदेवांची निर्मिती कशी झाली, महादेव कसे निर्मिले गेले, ही सृष्टी नीट चालण्यासाठी मानसपुत्रांची निर्मिती कशी झाली याचं वर्णन आहे. बरं, नुसती प्रजा उत्पन्न करून चालत नाही, त्याला काही नियम बांधायला पाहिजे. या दृष्टीनं चार वर्णांची रचना कशी झाली, चार आश्रम कसे झाले यांचं संक्षेपाने यामध्ये दुसऱ्या अध्यायात वर्णन आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये या सगळ्या आश्रमामधले कर्तव्य काय आहेत, धर्म कोणते आहेत. आता कोणीच चटकन म्हणू शकेल की साधारणतः वानप्रस्थामध्ये असलेल्या माणसांनी आता हे बाकी सगळे धर्म ऐकून करायचं काय. तर यामध्ये एक आनंद असा असतो की तुमचं आमचं आयुष्य आपण पुराणाला अनुसरून घालवलं आहे. जसं परीक्षेच्या पेपरच्या वेळेला मुलं आपल्याला हवा तसा पेपर सोडवतात आणि पळत पळत पळत बाहेर येतात आणि आल्यानंतर मग झाडाच्या पारावर चर्चा करतात काय उत्तर उत्तर याचं. महा त्याला विचारतो, तो त्याला विचारतो आणि माहीत नसतानाही पटकन देऊन टाकलेली उत्तरं ही खरंच आपल्या पुस्तकाप्रमाणे आहेत हे कळल्यानंतर एक विलक्षण त्यांना आनंद होत असतो. तसं आता काही पेपरची उत्तरं देऊन आपण ह्या पारावर येऊन बसलो आहोत आणि आता गाईड आपण उघडणार आहोत की हे वेदशास्त्र संपन्न पुराणोक्त श्रुतीस्मृती पुराणोक्त असं खरंच या वेळेला आपलं वर्तन झालंय का हो. तर झालं आहे हे आपल्याला जाणवतं, त्याचा आनंद वेगळा आणि पुढच्या पिढीला त्यांचं जीवन आपण जेव्हा पाहत असतो तेव्हा त्या नियमापासून जर ते दूर जात असतील ते जर आपल्याला जाणवलं तर त्यासाठी आपल्याला आधार म्हणून काही वचन हातात राहील की अरे आमच्या जीवनात असं असं या या वेळेला केलं, ते एखाद्या वेळेला आई वडिलांनी सांगितलं म्हणून केलं असेल, आजी आजोबांनी सांगितलं म्हणून केलं असेल, गुरुनी सांगितलं, उपाध्यायाने सांगितलं म्हणून केलं असेल, पण ते किमान श्रुती स्मृती पुराणोक्त झालं. आज पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन काहीच श्रुती स्मृती पुराणोक्त आपल्या संस्कृतीप्रमाणे आचरण जर झालंच नाही तर त्याची फळं भयान असण्याची शक्यता अधिक आहे. तर ह्याच्यातला मध्यम मार्ग का नाही निवडत? मग काय मध्यम मार्ग निवडू असं चुकून कोणी विचारलंच तर मग मला पान क्रमांक सांगून ठेवीत. इथं आते असं असं लिहिलंय बाळा, आणि पुष्कळसे मध्यम मार्ग सुद्धा पुराणाने सांगितले आहेत. पुराणकारांना याची जाणीव आहे की 100 गोष्टी सांगितल्या तर 100 च्या 100 सामान्य माणसाला जमणार नाहीत, पण ह्यातल्या 40 जमल्या तर चालतील असं मी पहिल्यांदाच जर सांगितलं तर मनुष्य त्या 40 च्या 35% जातो. मग 20 जमल्या तरी चालतील. जेव्हा ते आग्रह करतात नाही नाही नाही 100 जमल्या पाहिजेत, नाही नाही नाही 100 अगदी नाही तर किमान 98 जमल्या पाहिजेत, तेव्हा कुठे आपली गाडी 50 उडी मारेल, 60 आपण आपलं हट्ट खेचू. अशा दृष्टीनं काही ठिकाणी त्यांनी पराकाष्ठेचा आग्रह केलाय, असंच झालं पाहिजे, इतकंच झालं पाहिजे, हेच केलं पाहिजे. मात्र त्याच्यानंतर एक 5 अध्याय झाल्यानंतर काही मध्यम मार्ग सांगितलेत, अगदी एवढं नाही जमलं तर किमान एवढं होऊ दे. पण पहिली मध्येच हा उपदेश नाही. मजा अशी आहे, 3 अध्यायात आश्रम धर्म सांगितले आहेत, लगेच त्याला जोडून संन्यास कसा घ्यावा याचाही विधी सांगून टाकलाय. मात्र संन्यास विधी सांगितल्यानंतर वारे वा, लगेच मनुष्य उठतील, संन्यास घेतील असा वेडेपणा होऊ नये म्हणून त्याच अध्यायात अध्यायाचा शेवट करताना कर्मयोग सांगितलाय. आणि कर्मयोगाच्या नियमामध्ये संन्यास कुणी घ्यावा याचे तपशील सांगितले आहेत. त्यामुळे पहिली 2 पानं वाचून संन्यास घेतला की 3 पानाप्रमाणे चुकला का? ते 3 पान वाचणं कोणी संन्यास घ्यायचा हे लिहिलंय त्याच्यामध्ये. 4 अध्यायामध्ये या सृष्टीची रचना कशी केली याचं वर्णन आहे. हे कशाला ऐकायचं? झाली की आता रचना? यासाठी शक्य झालं तर काही ओव्या मी उद्या वाचेन, पण समर्थांच्या नवविधा भक्ती हा जो समास आहे खरंच एक वेगळ्या अर्थाने परिपूर्ण समास, की ज्यामध्ये श्रवण भक्तीचं वर्णन करताना फक्त परमेश्वराचे गुणानुवाद ऐकावेत इतकीच श्रवण भक्ती त्यांनी मर्यादित ठेवलेली नाही तर पिंड ब्रह्मांडाच्या रचनेपासून विविध शास्त्र, विविध तीर्थ, भूगोल, खगोल, परमेश्वराने निर्माण केलेल्या या सगळ्याच कृतींचं वर्णन ऐकावं आणि आनंद घ्यावा या परमेश्वराच्या सर्व कृतींमधल्या श्रवणाचा आनंद श्रवण भक्तीमध्ये मान्य केलाय. त्यामुळे सृष्टी रचना 5 अध्यायामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे युग, मन्वंतर, काळ कसा मोजायचा हा प्रकार आहे. आता विस्ताराने कसं आहे ते सांगेन, पण साधारणतः अंदाजाने तुम्हाला माहिती आहे की ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे खूप काही मोठा असतो. तर एका लबाड माणसाबद्दल अशीच एक गोष्ट केलेली आहे. पुराण ऐकल्यानंतर त्या लबाड माणसाला कळतं की ब्रह्मदेवाचं सगळंच मोठं आहे. मी ज्या अर्थी इतकी 1000 वर्ष म्हणजे एक दिवस, त्या अर्थी कोट्यावधी रुपये म्हणजे एक रुपया त्याच्या दृष्टीने, त्याच्या दृष्टीने कोट्यावधी रुपये म्हणजे त्याचा एक रुपया। म्हणून मग तो तपश्चर्या करतो आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतो। मग ब्रह्मदेव विचारतात, का रे माणसा तू काय फार सज्जन आहेस असं मला कळलेलं नाही, तसा लबाडच आहेस पण तपश्चर्या करतोयस म्हटलं तर प्रसन्न होणं भाग आहे, म्हणून प्रसन्न झालोय। कारण तपश्चर्या शब्दाचा अर्थ अभ्यासक्रम, प्रसन्न होणं म्हणजे पदवीदान समारंभ। पण आमची इच्छा असो नसो तेवढं तेवढं तू केलंस तर तेवढ्याबद्दल काहीतरी देणं हे परमेश्वराला भाग असतं। काही नवीन मुलांचा शंकांचं हे समाधान फार सहज होईल। अनेक वेळेला मुलं म्हणतात की जगामध्ये वाईट होण्याला देवच कारणीभूत आहे असं वाटत नाही का तुम्हाला? म्हणलं असं तुला का वाटलं? अरे जगामध्ये अधर्म पसरवणारे तर राक्षस असतात, असुर असतात। त्या शाळेतल्या मुलांनी फार छान प्रश्न विचारला, अधर्म असुर करतात हे मान्य आहे पण त्यांना वरदान कोण देतो? नंतर आलेल्या व्यापाऱ्यांनी नफेखोरी करून तुम्हा आम्हाला भेकेला लावलं मान्य आहे पण यांना इथे दुकान टाकायला कोणी दिलं? भारताची खुली अर्थव्यवस्था, सगळे बैल एकत्र बांधायचे आणि त्यांच्या समोर चारा टाकायचा, तुम्हाला हवं तेवढं खा म्हणायचं, मारकुटे बैल खाऊ कशी देतील? याला अक्कल म्हणतात का? याला समानता म्हणतात का? सगळ्या बैलांना एकूण हिशोब करून समान टाकलं म्हणजे सगळ्या बैलांना समान खायला मिळत असं नाही। दुसऱ्याला खाऊ न देता स्वतःला खाऊ शकणारे बैल जास्त वेगळे असतात, त्यांचा विचार गोठ्यात वेगळा, शेतकरी करतो, अर्थमंत्र्यांना नको करायला। काय बैल काय लायकीचे बघून त्याचं दुकान किती मोठे व्हावं, अन्यथा तुमचं खाऊन टाकतील ते सगळे। असो त्यांनी काय विचार करावा हा प्रश्न नाही आपला, पण असुरांना वरदान देवच देतात मग अधर्म पसरवण्यासाठी तेच कारणीभूत आहेत असं काय हरकत आहे म्हणायला? याचं हे उत्तर असतं, असुर तपश्चर्या करतात। तपश्चर्या ही चांगल्या गोष्टीसाठी केली जाते तशी वाईटासाठीही केली जाते, करता येते। आणि दुर्दैवाने जगाचा नियम असा आहे, कुठल्याही गोष्टीसाठी एक विशिष्ट कष्ट घेतलेत तर ती गोष्ट साध्य होतेच। मात्र मग उलट शिकवावं लागतं, वाईटासाठी जर होते तर मग चांगलंही होतच की, मग ते का नाही करत? कोणत्याही गोष्टीसाठी एक विशिष्ट कष्ट घेतले त्यामुळे अलीकडे कितीही राक्षसांच्या पिढ्यांनी वाईट केलं असलं तरी त्याच्या पुढच्या पिढीचा राक्षस तो जो वकिलीच्या परीक्षेला बसला, LLB सिलेबस घेतलं, त्यामध्ये उत्तम गुणांनी पास झाला तर त्याला LLB शक्ती द्यावीच लागते, याला म्हणतात वरदान। ज्याने तपश्चर्या केली त्याला काहीतरी परमेश्वराला द्यावं लागतं, द्यावं अशी इच्छा असते असं नाही। तसा हा लबाड एक माणूस जो मगासपासून आपल्याला तपस्येला बसलाय, त्याने ब्रह्मदेवांना छानपैकी प्रसन्न केलंय आणि ब्रह्मदेवांनाच समजावून सांगितलंय। नक्की किती वर्ष म्हणजे ब्रह्मदेवांचा एक दिवस हो ते त्या अध्यायाच्या वेळेला सांगेन, मी कॅल्क्युलेटरवर सगळं हिशोब करून आणलेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आकडे टाकून केलेत। आता मोघम सांगताना एवढंच, ब्रह्मदेवा अनेक वर्ष म्हणजे तुमचा एक दिवस बरोबर, याचाच अर्थ असा कोट्यावधी रुपये म्हणजे तुमचा एक रुपया बरोबर। मग माझं काही फार मागणं नाही देवा, एक रुपया दे। हिशोब झालेला आहे, कोट्यावधी रुपये म्हणजे एक रुपया, माझं काही फार मागणं नाही देवा,
2: एक रुपया दे.
1: ब्रह्मदेव म्हणाले, काही हरकत नाही, एक मिनिट थांब. पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी. आता ब्रह्मदेवाचं एक मिनिट म्हणजे ह्याचं काय होईल? माझ्या दृष्टीत ते फार मोठं. ठीक आहे, एक रुपये देतो तुला, एक मिनिट थांब, माझं एक मिनिट थांब, म्हणजे झालं कल्याण. काही वेळा लबाडाला लबाडीनंच उत्तर द्यायला लागतं, त्यातला प्रकार झाला तो. ह्या पुराणाचं नाव कुर्म पुराण असलं तरी वराह अवताराची कथा पण याच्यात आली आहे. पुढची कथा म्हणून सांगितली, अर्थात आता कुर्म रूपात असलेले देव बोलत नाहीयेत, आता व्यास म्हणतायत. या पुढच्या सगळ्या कथा सूत आणि व्यास यांनी सांगितलेल्या आहेत. परमेश्वराला नारायण हे नाव का पडलं त्याचं कारण या ठिकाणी सांगितलंय. वेदांची निर्मिती कशी झाली सांगितली आहे. 8व्या अध्यायात मनूचा वंश कसा होता ते सांगितलंय. 9व्या अध्यायामध्ये एक वेगळीच कथा आहे. विस्तार तर पाहूच सगळ्या कथांचा. पण सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवांना सुद्धा गर्व झाला, आणि मग त्या गर्वाचा परिहार कसा केला त्याची कथा आहे. 10व्या अध्यायामध्ये अनेकांना माहीत असलेलीच पुष्कळशी कथा आहे, मधू आणि कैटभ या असुरांची कथा. पण प्रत्येक पुराणातल्या कथेची गोडी काही वेगळी असते बरं, किंवा तपशीलही वेगळे असतात. असं कसं काय झालं? त्या पुराणात मधू कैटभ तर असे होते, या पुराणात असे कसे झाले? ह्याचं कारण असं आहे, पुराण असं सांगतं की तशी म्हणाल तर 28 कल्प होऊन गेली आहेत. आत्ता जे आपले कृष्ण द्वैपायन व्यास आहेत हे 28वे व्यास आहेत. प्रत्येक कल्प हे जवळपास मागच्या कल्पासारखंच असतं. जगामध्ये हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ, तशी पुनरावृत्तीच होत असते प्रत्येक कल्पामध्ये. त्यामुळे काही वेळेला त्या कल्पांच्या कथा आल्या कारणाने एखाद्या कल्पातले मधुकैटभ असे असतात, एखाद्या कल्पातले मधुकैटभ तसे असतात, प्रत्येक कल्पात मटुकैटभ असतात. प्रत्येक कल्पात रावण असतो, प्रत्येक कल्पात कंस येतो, प्रत्येक कल्पात नरकासुर, प्रत्येक कल्पात सगळे अवतार येतात. फक्त त्या कथा काही काही तपशिलाने वेगळ्या असतात प्रत्येक कल्पाप्रमाणे. जसं नाटक सगळं तेच, रोजचा प्रयोग वेगळा. सृष्टीची रचना बघाल तर खरंच तशी आहे. दिवस ते रात्र आणि ऋतूचं चक्र, आजचं बिघडलेलं सोडून द्या, पण हेही काही नियमानेच बिघडतं, आपोआप काही कुठं बिघडत नाही. मधुकैटभांची कथा त्या ठिकाणी आली आहे. थोडं आश्चर्य नका वाटून घेऊ, पण एक वेगळाच विषय या ठिकाणी अध्यायात आलाय. महादेवांच्या 8 पत्नी असा एक विषय आहे, त्यांचं वर्णन आलंय. कोणत्या 8 स्त्रिया महादेवांच्या आहेत, त्या विभूती कोणत्या आहेत, तसा आहे. मग त्यानंतर पार्वती मातेचं वर्णन आलंय. आपल्याला गोपाल कृष्णांचं विराट रूप दर्शन माहीत आहे. या ठिकाणी पार्वतीनं आपल्या आई वडिलांना, म्हणजे हिमवान पर्वत आणि मेना यांना विराट रूप दर्शन दिल्याची एक कथा आहे. आणि त्यानंतर देवीचं 1008 नावांचं स्तोत्र आहे. म्हणजे कुठले श्लोक तपशिलात घ्यायचे वाचले ते हे. आता हे जो ओळीनं मी तुमच्या समोर वाचत राहिलो 1008 नावं, काय ताकद आहे तुम्ही परत बसाल पुढच्या वेळेला येऊन समोर? मध्ये जाऊ दे, आणि असे गोल बाजार शेजारीच आहे. चला, 1008 नावं कुठं ऐकत बसायची? त्यातल्या काही नावांचा आपण विचार करू, चिंतन करू, पण सगळी काही नावं वाचत बसण्यात प्रवचनाच्या वेळी अर्थ नाही. ज्यांना तपशिलाने कुतूहल म्हणून वाचायचं आहे त्यांच्यासाठी संहिता उपलब्ध आहे. 18व्या अध्यायामध्ये कोणकोणत्या ऋषींचं निर्माण केलं ब्रह्मदेवाने, आणि इथे गंगा अवतरणाची पण कथा आली आहे. आता गोष्टी सांगताना आपण काही इतिहासाप्रमाणे सांगत नाहीत, काही गोष्टी पुढे जातात, काही गोष्टी मागे राहतात. त्याप्रमाणे कुठल्या तरी ऋषींनी विचारले, अहो तुम्ही एकदम पार्वतीचा जन्म सांगितलात, पण आधीच्या जन्मात पार्वती कोण होती ते काही सांगितलं नाही आम्हाला तुम्ही. असं हे प्रकरण उकरून काढून मागचा नुसता दक्षाचा इतिहास नव्हे तर दक्ष नावाचा राजा त्याच्या पूर्वजन्मी कोण होता इथून सुरुवात केली आहे. मग दक्ष राजाचा पूर्वजन्म, मग तो दक्ष म्हणून परत ह्या जन्मात जन्माला येणं, नंतर त्या सती दाक्षायणीचा जन्म, ह्याच्या पुढे तो यज्ञ निर्माण केला, त्याचा विध्वंस कसा झाला, नेहमीची कथा आपल्यास माहिती आहे. याच्यामध्ये किंचित किंचित काही काही जे फरक असतील तेही आपण पाहू. 15व्या अध्यायामध्ये नृसिंह अवताराची कथा आली आहे. हे विष्णूंच्या वर्णनाचं पुराण असताना सुद्धा यामध्ये इतर दैवतांचं सुद्धा खूपस महात्म्य आलेलं आहे, ज्यामध्ये गणेश वर्णन आणि गाणपत्य ही पदवी भगवान शंकर का देतात, कशी देतात आणि कोणाला देतात असा शिवविषयी त्याच्यात येऊन गेला आहे. 16व्या अध्यायामध्ये नेहमीसारखी बळी आणि वामनाची कथा आली आहे. 17व्या अध्यायात बाणासुराची कथा आली आहे. 18व्या अध्यायामध्ये पुलस्त्य ऋषींचा वंश दिलेला आहे, ज्यामध्ये रावण आहे, कुंभकर्ण आहे. सूर्यवंशाचं वर्णन 19व्या अध्यायात दिलं आहे आणि 20वा अध्याय हे रामचरित्र आहे. इक्ष्वाकु कुल यांचं संपूर्ण वर्णन करताना मी रामांच्याही आधीच्या काही राजांची संक्षेपात नावं आणि पुढे रामचरित्र, अर्थात यामध्ये रामचरित्र सुद्धा तसं संक्षेपात आलेलं आहे. पण विस्ताराने रामचरित्र म्हणजे रामायण उपलब्धच आहे, तेव्हा कुर्मपुराणकार साहजिक म्हणणार ना विस्ताराने ते वाचा, इथे मी संक्षेपात सांगणार ते. त्याच्यानंतर चंद्रवंशाचं वर्णन आलंय, यदुवंशाचं वर्णन आलंय, ज्यामध्ये कार्तवीर अर्जुनाचं चरित्र आहे. 22वा अध्याय कुर्मपुराणाचा वाराणसी महात्म्य म्हणून आहे. 23व्या अध्यायामध्ये रामचंद्रानंतरचा पुढचा कालखंड सुरू होतो आणि कृष्णजन्म आणि कृष्णलीलांना सुरुवात होते. आता कृष्णचरित्रामध्ये माहीत नसलेला एक विषय इथे आला, ते म्हणजे भगवान गोपाल कृष्णांनी भगवान शंकरांची भेट घेतली आहे आणि 24-25व्या अध्यायामध्ये काही काळ ते शंकरांसमवेत कैलासात राहिले आहेत, त्या निवासाचे तपशील आहेत. अर्थात नंतर द्वारकेकडनं निरोप आला असेलच, तुम्ही कैलासवासी झाल्यावर काय द्वारकेनं करावं, या लवकर आता. मग कृष्ण द्वारकेला परत आले आहेत. प्रखर शिवभक्त मार्कंडेय याची पण या ठिकाणी कथा आली आहे आणि शिवपूजेमध्ये शिवपिंडीची पूजा जी वेगळी करतात, कारण शिवपूजा दोन प्रकारांनी आहे, शिवमूर्तीची पण पूजा आहेच आणि काही ठिकाणी शिवमूर्ती आहेत, मोठ्या मोठ्या आहेत, पण मूर्तीच्या पूजेपेक्षा पिंडीच्या रूपात शिवलिंगाच्या रूपामध्ये ती पूजा केली तर त्यात काय फरक आहे, त्याचं महात्म्य अधिक काय आहे असा विचार केलाय. 26व्या अध्यायामध्ये यादवांचा संहार कसा झाला, गोपाळकृष्ण स्वधामी कसे गेले आणि कलियुग कसं सुरू झालं याचं वर्णन 26व्या अध्यायात आलंय. आणि 27वा अध्याय असं सांगतो की हे द्वापार युग संपवताना आता पुढे कसं वागलं पाहिजे, याबद्दल महर्षी व्यासांनी पण अर्जुनाला उपदेश केला आहे. तो कोणता केला, अध्याय 27. हे सगळं तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे म्हणून सांगत नाही हो मी, फक्त काय काय तुम्हाला माहिती व्हावं म्हणून सांगतोय, घाबरू नका. असं आता उद्या विचारणार का काय 28 आहेत काय होतो म्हणून, शक्य आहे काय, मग मी कशाला वही घेतली असती. मी गेले 6 महिने वाचतोच आहे नुसतं असं लिहून काढत. हे सगळं फक्त एकामागे एक माहिती असावं इथपर्यंतच विषय. आपल्याला कलियुगामध्ये शिवपूजा कशी करावी, मार्कंडेयाच्या काळातली शिवपूजा वेगळी आहे, ते युग वेगळं आहे, तो काळ वेगळा आहे, तिथे इतक्या तपशिलाने ते करता येणार आहे, कलियुगात हे सगळं जमणार आहे का, म्हणून म्हटलं लगेच मध्यम मार्ग आहे. मार्कंडेय म्हटलेत अशी अशी पूजा करावी असं असं त्याला महात्म्य आहे, नाही जमलं पुढं. मग कलियुगात कसं करावं, मग त्यातले प्रकारही बदलले आहेत. याच्याऐवजी असा प्रकार केलास तरी ती शिवपूजा आहे असं मान्य होईल, वत्सा फार मनाला त्रास करून घेऊ नकोस. त्याही शिवपूजेच्या बदललेल्या प्रकाराचं महात्म्य सांगितलंय की हा प्रकार बदलूनही पूजा होते. मग ह्या अनुषंगाने ओंकारेश्वराचं महात्म्य आहे, कपर्दिकेश्वराचं महात्म्य आहे, पिशाचं मोचन कुंड म्हणून जे आहे त्याचं महात्म्य आलंय, शंकुकर्ण नावाची एक कथा आली आहे, मंदाकिनी महात्म्य म्हणजे गंगा महात्म्य आलंय. ही कथा मात्र माझ्यावर जबाबदारी दिलेल्या 3 पुराणांमध्येच मी अजून असल्यामुळे काही असे श्रोते असतील की ज्यांनी इतर पण पुराणं ऐकली आहेत, ही कथा कुठे आली आहे का नाही माहीत नाही, पण मला ही विशेष वाटली.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका. समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात. भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तिसुधावर.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। आपल्या गावातल्या शेतकऱ्याचा बैल स्वामींशी मनुष्यवाणीत बोलला आणि त्याने स्वामी चरणांशी आपल्या सर्व भक्तिभावना प्रकट केल्या, तेव्हा स्वामींनी त्याला जवळ घेतलं आणि त्याला त्याचा पूर्वजन्म सांगितला, मोक्षाचा क्षण जवळ आल्याचं सांगितलं, ही बातमी गावभर झाली। अवघ्या पंचक्रोशीला कळली आणि लोक भक्तिभावानी स्वामींभोवती गोळा झाले, त्यांची पूजा करू लागले। श्री दत्तात्रय स्वामींच्या रूपात मंगळ वेढ्यापाशी प्रकट झाले आहेत, ही बातमी सर्वत्र पसरली। मंगळ वेढ्याचे लोक स्वामींना गावात चला असा आग्रह करू लागले। स्वामींनी त्यांना सांगितलं, वेळ झाली की मी येईन। मंगळ वेढ्याच्या वाटेवर स्वामी औदुंबराखाली थांबले आहेत, ह्या

पाठीमागे काही कारणं असतील अशी भक्तांनी स्वतःशी समजूत करून घेतली. लोक मात्र पहाटेपासून स्वामींभोवती फेर धरू लागले, स्वामींना प्रदक्षिणा घालू लागले, पूजा करू लागले. तो शेतकरी शेतावर जाताना आणि घरी परतताना स्वामींपाशी थांबायचा. त्याचा बैल तर स्वामींभोवती 21 प्रदक्षिणा घालायचा. स्वामींपुढे आपले पुढचे दोन पाय खाली वाकवत माथा झुकवायचा, मनुष्यवाणीत बोलायचा, स्वामी तुमची कृपा असू दे. बैलाच्या मुखातून शब्द प्रकट होतात ह्याचं सर्वांनाच आश्चर्य वाटायचं. शेतकरी तर स्वामी दर्शनासाठी व्याकुळ व्हायचा, दिवसभर शेतात राबायचा, परंतु लक्ष स्वामींकडे केंद्रित झालेलं असायचं. स्वामींना हे सारं अंतर्ज्ञानाने कळायचं. त्या वर्षी शेतकऱ्याच्या शेतात धान्याच्या राशी पडल्या, इतकं पीक कधीच आलं नव्हतं. बैलाचा मोक्ष क्षण जवळ आला होता. त्या दिवशी संध्याकाळी शेतावरून परतताना शेतकरी आणि बैल स्वामींपाशी आले. बैलांनी 21 प्रदक्षिणा घातल्या. आश्चर्य म्हणजे बैल तेजपुंज होत गेला. 21वी प्रदक्षिणा संपली. बैलाने आपले पुढचे पाय स्वामी चरणांपाशी ठेवून माथा टेकवला आणि एकदम घुमू लागला. स्वामींनी आपला उजवा हात बैलाच्या कपाळावर ठेवला आणि म्हणाले, वृषभा, तू मुक्त झालास. त्या क्षणी तो बैल स्वामी चरणांपाशी कोसळला आणि गतप्राण झाला. बैलाच्या शरीरातून एक ज्योत बाहेर पडली, क्षणभर स्वामींपाशी रेंगाळली आणि आकाशाच्या दिशेने निघून गेली. ते अभूतपूर्व दृश्य पाहून लोकांनी स्वामींचा जय जयकार केला. स्वामींनी स्वतः खड्डा खणून बैलाला मूठमाती दिली तेव्हा लोकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. ऐकूयात स्वामी संदेश. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बैल जरी पशु योनीत असला तरी त्याची स्वामी भक्ती माणसांसारखीच उत्कट होती. स्वामींच्या भोवती हिमालयात तो हरणाच्या रूपात बागडत होता. बैलाचा जन्म अखेरचा होता म्हणून तर मंगळवेढ्याच्या वाटेवर स्वामी 21 दिवस थांबले आणि बैलाला जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवलं, त्याला मोक्ष दिला. त्यानंतर स्वामींनी ठरवलं की आपण आता मंगळवेढ्यात प्रवेश करायचा, एक तप राहायचं, लोकांचा उद्धार करायचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, पारंपरिक रचना ऐकूया. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं आणि स्वर आहे RN पराडकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला